घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61, गणेश सोमवंशी, 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
1: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 26 ऑगस्ट. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कर्णा वाचून जो आनंद तो खरा. जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे. जगणं हे आनंददायक आहे, मग आपल्याला दुःख का होतं? म्हणजे मनुष्य आनंदासाठी जगतो आणि दुःख करतो, याचं कारण असं की आपण कशाकरता काय करतो हेच विसरतो. मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो. वस्तू ही सत्य नसल्यामुळं तिचं रूप अशाश्वत असतं, अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो. मी आनंदात राहावं असं प्रत्येकाला वाटतं, म्हणजेच भगवंताकडे जावं असं वाटतं, कारण भगवंत आनंद स्वरूप आहे. आपल्याला अशी एक सवय लागली आहे की काहीतरी कारणाशिवाय आपण आनंद भोगू शकत नाही. प्रत्यक्ष कारण सापडत नसेल तर आपण आपल्या कल्पनेचं राज्य उत्पन्न करतो आणि त्यापासून आनंद भोगतो. आनंद मिळवण्यासाठीच प्रत्येक मनुष्याची खटपट आहे, पण कारणावर अवलंबून असणाऱ्या आनंदाची वाट ही दुःखामधून आहे, आणि त्या आनंदासाठी मनुष्य दुःखदायक प्रपंचाची कास धरतो. म्हणून कोणतंही कारण नसलेला आनंद भोगण्याची आपण सवय लावून घ्यावी. कारणावर अवलंबून असणारा आनंद हा अशाश्वत असणार आणि म्हणून तो खरा आनंद नाही. कारणाशिवाय आनंद मिळवण्यासाठी अगदी स्वस्थ बसायला शिकावं. हे काहीही न करणं ही फारच उच्च अवस्था आहे. काहीतरी करण्यापेक्षा ती फारच कठीण आहे. भगवंताशी अगदी अनन्य होणं, आपलं कर्तेपण पूर्ण मारणं ही ती अवस्था आहे. आनंद पाहिजे असेल तर तुम्ही आनंदातच राहा. कशाही परिस्थितीत आनंद राहावा. आपल्या मनासारखी गोष्ट घडून आली तर समाधान वाटावं. कुणीही मनुष्य स्वतःसाठीच सर्व करतो. समजा आपल्याला त्रास देणारा कोणी आहे, आपल्याला त्रास दिला तर त्याला बरं वाटतं, म्हणजे आपल्याला दुःख दिलं तर त्याला आनंद होतो. म्हणून तो नुसता स्वतःसाठीच माझ्याशी तसा वागतो हे जसं खरं, तसंच त्यानं दिलेला त्रास मी का घ्यावा? त्यानं काहीही केलं तरी आपला आनंद का बिघडू द्यावा? असं आपण वागलं पाहिजे. काल जे झालं त्याबद्दल दुःख करू नये, उद्या काय होणार याची काळजी करू नये. आज मात्र आनंदात आपलं कर्तव्य करावं आणि भगवंताच्या अनुसंधानात राहावं. यातच सर्व आलं. भगवंताची प्राप्ती व्हावी असं वाटणं हे जन्माचं सार्थक आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं बिल या वस्तुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
2: बिल या वस्तू कानातले
3: पहिल्या पगारातून आईसाठी
2: संधीची पळी
3: बाबांना पूजेसाठी
2: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
3: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
2: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
3: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
4: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅन

0: लाईटचं बिल, या वस्तू, कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्पोरेट.

दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 238, दशक 19, समास दुसरा, विवरण निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. मागे लेखनाचे भेद सांगितले, आता अर्थाचे भेद ऐका. नाना प्रकारचे संवाद समजून घ्यावे. शब्दभेद, अर्थभेद, मुद्राभेद, प्रबंधभेद, नाना शब्दांचे शब्दभेद जाणून घ्यावे. नाना शंका, प्रत्युत्तर, नाना उदाहरणं, त्यामुळे जगात असले चमत्कार स्पष्ट होतात. नाना पूर्व पक्ष, सिद्धांत, अनुभव पाहावा. असंबद्ध बोलूच नये, अंदाजपंचे बोलू नये. प्रवृत्ती किंवा निवृत्ती, प्रचिती नसेल तर सगळी भ्रांती. गारठ्यात अग्निपेट घेत नाही त्याप्रमाणे कल्पनेने अनुभवदीप प्रकाशणार नाहीत, हे समजून उत्तर द्यायचं. दुसऱ्याच्या जीवाला समजून घ्यायचं, ही चातुर्याची लक्षणं आहेत. चातुर्य नसताना खटपट म्हणजे ती फोलपट विद्या आहे. सभेमध्ये खंडन मंडळाचा आटापिटा केला तरी समाधान कसं मिळणार? खूप बोलणं ऐकायचं तेव्हा मौन धरायचं. थोडक्यामध्ये लोकांचं मनोगत जाणून घ्यायचं. बाष्कळ लोकांमध्ये बसायचं नाही. उद्धट लोकांशी भांडणं करायचं नाही. स्वतःसाठी लोकांचं समाधान नाहीसं करायचं नाही. नेणतेपणा सोडायचा नाही. आपण खूप जाणकार असं म्हणून अहंकाराने फुगायचं नाही. नाना लोकांचं हृदय मृदू शब्द बोलून उकलावं. प्रसंग नेटका जाणावा. खूप लोकांशी झुंज घेऊ नका. आपलं खरं असलं तरी सभा निरर्थक होते, तिचा फड होतो. शोध घेण्यात आळस करायचा नाही. भ्रष्ट लोकांमध्ये बसायचं नाही. बसलं तरी खोटे दोषारोपण करायचे नाही. आर्त व्यक्तीचं मन शोधायचं. प्रसंगी थोडं वाचायचं पण चांगल्या माणसांना गोडी लावून सोडायचं. सभेमध्ये बसायचं नाही. मुक्तद्वार अन्न संतर्पण असतं तिथे जायचं नाही. गेलं तर आपलं जीवन ओशाळवाणं होतं. उत्तम गुण प्रकट करायचे. मग इतरांशी बोलताना भलं पाहायचं. मित्र शोधायचे. उपासनेनुसार बोलायचं. सर्व लोकांना संतुष्ट करायचं. सगळ्यांशी चांगलं राहायचं. ठाई ठाई शोध घ्यायचा, माहिती घ्यायची, मगच गावामध्ये प्रवेश करायचा. लोकांशी जवळीकीने नात्यातल्यासारखं वागून बोलायचं. उच्च नीच म्हणायचं नाही. सगळ्यांचं हृदय शांत करायचं. कुठेच नाराज व्हायचं नाही. जगामध्ये जगमित्र होऊन राहायचं असेल तर जिभेपाशी त्याचं सूत्र आहे. कुठेतरी सत्पात्र शोधून काढायचं. कथा होती तिथे जावं. दूर गरिबासारखं बसावं. तिथलं सगळं गुपित जाणून घ्यावं. तिथे भले लोक आढळतील. व्यापक काय आहे तेही कळून येईल. हळूहळू तिथला सहवास वाढवायचा. त्यांच्या सामील व्हायचं. सगळ्यामध्ये श्रवण विशेष आहे. श्रवणापेक्षा मनन महत्त्वाचं आहे. मननामुळे अनेक लोकांचं समाधान होतं. धूर्तपणाने सगळं जाणायचं. लोकांचं मन मनाने ओळखायचं. समजलं नसताना उगाच कशासाठी कष्ट करून घ्यायचे, असा प्रश्न समर्थ विचारित आहेत. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विवरण निरूपण नाम समास द्वितीय समाप्त.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित श्रोते हो नमस्कार लक्ष्मीर्भूषयते रूपम लक्ष्मीर्भूषयते कुलम लक्ष्मीर्भूषयते विद्याम सर्वान लक्ष्मीर्विशिष्यते लक्ष्मीमुळे रूपाला झळाळी येते डोळ्यात चमक येते लक्ष्मी कुळाला भूषण ठरते लक्ष्मीमुळे उच्च शिक्षणाला सहाय्य होतं लक्ष्मीमुळे सर्वत्र सन्मान मिळतो असा लक्ष्मीचा महिमा आहे आपल्याकडं आदिलक्ष्मी धान्यलक्ष्मी धैर्यलक्ष्मी गजलक्ष्मी अर्थात गजांतलक्ष्मी संतानलक्ष्मी विजयलक्ष्मी विद्यालक्ष्मी आणि धनलक्ष्मी अशा अष्टलक्ष्मी म्हणून भाविकांद्वारे नित्य पूजिल्या जातात चला तर आता ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरामध्ये हे अष्टलक्ष्मी स्तोत्र

श्रोतेह भूपाळी काकड आरती काकडा हे गीत प्रकार देवाचं नाव ओठावर यावं भक्तिरसाची शिंपण आपल्या तनामनात आणि वातावरणात व्हावी यासाठी तर जागृत करतातच पण आपल्या दैनंदिन कामकाजाला आता सुरुवात केली पाहिजे तरच प्रपंचाचा गाडा पुढं पुढं सरकेल काम आहे तर दाम आहे आणि दाम आहे तरच राम आहे आरोग्यही नीट राहील आणि तन मन नित्य सात्विक राहील यासाठी भोपाळ्या म्हणजे काय तर प्रातःकाली उमललेली सुंदर भक्ती फुलं ऐकूया डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि सहकाऱ्यांनी गायलेली शाहीर परशराम यांची ही भोपाळी संगीतकार वसंत पवार ऊठ झाला प्रातःकाल

श्रोतेहो, वर्षभरात येणाऱ्या अनेक सणावारांच्या निमित्तानं आपल्याकडे गाणी गाण्याची स्त्री गीतांची मोठी सुंदर परंपरा आहे. गौरी गणपतीच्या सणाला गणराया पाठोपाठ येणाऱ्या गौरी, गौराई, गौराबाई यांचं खूपच अप्रूप सगळ्या घरादाराला असतं. त्यावेळेचा उत्साह मोठा विलक्षण असतो. असंच हे एक गौरी गीत ऐकूया उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये. चित्रपट कुंकवाचा टिळा, स्वरसाज बाळ पळसुले यांचा आहे. ये गौराबाई सुख देऊन जाई.

श्रोतेहो, आयुष्यामध्ये सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यानंतर काही अपेक्षा काही मागणं असूच नाही. निरपेक्ष, निर्मोही, निरीच्छ झालं पाहिजे. करता करविता तो विश्वनाथ जे काही करेल ती त्याचीच इच्छा मानून त्याच्याप्रती सदैव कृतज्ञ राहावं. चुकलो माकलो तर हे विश्वनाथा तूच आता आम्हाला सांभाळ बाबा असं साकडं त्याला घालावं. अशाच आशयाचं हे भक्तिगीत ग दि माडगुळकरांचं आहे. राम कदम यांच्या स्वरसाजामध्ये स्वर कृष्णा कल्ले यांनी दिलेला आहे. चित्रपट नाते जडले दोन जीवांचे. आयुष्य अर्पिले मी तुझं मागणे न आता, सांभाळ विश्वनाथा, सांभाळ विश्वनाथा.

भरद्र श्रोतेहो, आज इथंच थांबूया. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादरकर्ता ऋषिकेश

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
2: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
8: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज बुधवार सकाळचे 7 वाजले आहेत. 7:05 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष. 7:10 भारतरत्न आनंद यात्री ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण सादर करते विश्वास देशपांडे. 7:30 प्रसारित होईल इतनी शक्ती हमें देना दाता. 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS जवरे. 7:45 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. सकाळी 9 अंतरंग ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकणार आहात, सादर करती श्रद्धा कराळे. 10:20 आपण ऐकू शकणार आहात आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करती श्रद्धा कराळे. सकाळी 11 आम्ही प्रसारित करत आहोत गजानन महाराज यांची आरती. 12 प्रसारित होईल कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके. 1:30 आम्ही प्रसारित करत आहोत कार्यक्रम ओठावरली गाणी, सादर करते विकास भावे. 2:00 प्रसारित होईल कार्यक्रम आनंद घन, सादर करते विश्वास देशपांडे. 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्यसंगीताचा. मंडळी, ह्यासोबतच आपण दररोज श्रावण मासानिमित्त काही विशेष कार्यक्रमांचा आस्वाद घेणार आहोत. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषा आपण ऐकलीत रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनेलवरनं.
9: तुमचं बिल या वस्तू, कानातले
10: पहिल्या पगारातून आईसाठी,
9: संधीची पळी
10: बाबांना पूजेसाठी,
9: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
10: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
9: आणखी एक 24 सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
10: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
11: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 26 ऑगस्ट, आजचा दिवस इतिहासामध्ये महिला समानता दिन म्हणून ओळखला जातो. अमेरिकेत संविधानानुसार महिलांना मतदानाचा अधिकार मिळाल्याच्या स्मृतीनिमित्त हा दिवस पाळला जातो. 1910 भारतरत्न आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांचा जन्म झाला होता. 1944 रोजी प्रसिद्ध मराठी लेखक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचा देखील जन्म झाला होता. 2001 रोजी प्रसिद्ध मराठी लेखक, नाटककार आणि चित्रकार व्यंकटेश माडगुळकर यांचे निधन झाले होते. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार, नाशिक.

नमस्कार रसिक श्रोतेहो, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे. तुम्हा सर्वांचं आनंद यात्री रवींद्रनाथ या कार्यक्रमाच्या 18व्या भागात तुमचं स्वागत करतो. आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते रवींद्रनाथांची सर्वात मोठी देणगी जन गण मन. रवींद्रनाथांची भारताला दिलेली सर्वात मोठी देणगी कोणती असा प्रश्न जर कोणी विचारला तर माझ्या मते आपल्या भारताचं राष्ट्रगीत जन गण मन ही आहे. कारण रोज भारतातील लक्षावधी शाळांची सुरुवात या राष्ट्रगीतानं होते. कोटी कोटी कंठातून हे राष्ट्रगीत निनात 15 ऑगस्ट 26 जानेवारी या दिवशी ध्वजाला प्रणाम करताना जेव्हा राष्ट्रगीताचे सूर कानी पडतात तेव्हा छाती अभिमानानं फुलून येते. एखाद्या चित्रपटगृहात चित्रपट पाहायला जाताना जेव्हा पडद्यावर राष्ट्रगीत सुरू होतं तेव्हा चित्रपटगृहात उपस्थित असलेली सगळी माणसं आपली भाषा, जात, धर्म, पंथ विसरून उभं राहून मानवंदना देतात तेव्हा अभिमानानं रोमरोम फुलून येतो. कधी कुठं जाताना राष्ट्रगीताचे सूर कानी पडले तर नकळत पावलं थांबतात. उभं राहा असं कोणी सांगावं लागत नाही. केवळ 52 सेकंदात गाईलं जाणारं हे राष्ट्रगीत रोमरोम पुलकित करतं. जोपर्यंत हे सूर्य चंद्र आहेत, जोपर्यंत ही सस्य श्यामल भारतभूमी अस्तित्वात आहे, तोपर्यंत जनगण मन आहे. आणि जोपर्यंत जनगण मन आहे तोपर्यंत गुरुदेव रवींद्रनाथ टागोरही अमर आहेत. अशा या जनगण मन आणि रवींद्रनाथ टागोरांवर काही लोकांनी नको ते आरोप केले. ज्या रवींद्रनाथांनी अनेक देशभक्तीपर गीतं लिहिली, स्वदेशीच्या चळवळीत पुढाकार घेतला, वंगभंगाला विरोध केला, अशा देशभक्त आणि राष्ट्रभक्त रवींद्रनाथांना इंग्रज धार्जिणे म्हणण्यापर्यंत काहींची मजल गेली तर काहींनी याच्याही पुढं जाऊन त्यांनी लिहिलेलं जनगण मन हे पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी लिहिलं गेलं होतं असं म्हटलं. या सगळ्या गोष्टींमुळे रवींद्रनाथांच्या संवेदनशील मनाला अपार वेदना झाल्या. 1911 साली इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज भारत भेटीवर येणार होता. यात सुमाराला वंगभंगाचा निर्णयही रद्द ठरवण्यात आला होता. तेव्हा तो आनंद साजरा करावा आणि पंचम जॉर्जचं स्वागत करावं असं ठरवण्यात आलं. इंग्रज सरकारप्रती आपली निष्ठा अर्पण केलेले प्रद्योत कुमार ठाकूर

ज्या चुकीच्या विचारांचा आणि धोरणांचा त्यांनी आपल्या भाषणातून आणि लेखनातून वेळोवेळी निषेध केला. त्यांनी पंचम जॉर्जच्या स्वागतार्थ गीत लिहिण्यासाठी प्रद्योत कुमार यांना स्पष्ट नकार दिला. कोणी सांगितलं म्हणून एखाद्याच्या स्तुतीप्रत्यर्थ आपली लेखणी झिजवणाऱ्या कवींपैकी रवींद्रनाथ नव्हतेच. त्यांनी आपला राग व्यक्त करण्यासाठी पंचम जॉर्जला उद्देशून लिहिण्याऐवजी भारतभाग्य विधात्याला उद्देशून हे गीत लिहिलं. हा भारतभाग्य विधाता कोण हे जरा समजून घेण्याचा प्रयत्न करू. रवींद्रनाथांना अपेक्षित असलेला हा भाग्य विधाता म्हणजे केवळ एखाद्या भूप्रदेशावर आपलं वर्चस्व असलेली पंचम जॉर्ज यांच्यासारखी एखादी व्यक्ती कदापिही शक्य नाही. रवींद्रनाथांना अपेक्षित असलेला हा भाग्यविधाता म्हणजे सर्व सृष्टीचा ईश्वर, ज्याला ते मास्टर निर्मिक किंवा मास्टर पोएट म्हणून वेगवेगळ्या वेळी उल्लेख करतात. त्याशिवाय रवींद्रनाथांच्या कवितेत वेळोवेळी असं निनावी व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. त्या शक्तीला त्यांनी जगन्नियंता किंवा विश्वाचं संचलन करणारी शक्ती अशा स्वरूपातच पाहिलं आहे. मागच्या भागात मी या कार्यक्रमात सादर केलेली एक काव्यपंक्ती आपल्याला सांगतो. त्यात त्यांनी पाहिलं की शरदातले ढग निळ्या आभाळात विहार करताना खाली असलेल्या भाताच्या पिकावर छाया धरत होते. या अद्भुत दृश्याचा ताबा त्यांच्या मनानं घेतला. त्यांना हे सुंदर दृश्य निर्माण करणाऱ्या कारागिरांच्या हातांची आठवण झाली आणि आपल्या कवितेत ते म्हणतात, खेळ चालीला आज लपण डावाचा, छाया आणि प्रकाशाचा. भाताच्या शेतातून झपाट्यानं जाताना निळ्या आकाशात तरंगणाऱ्या पांढऱ्या ढगांचा ताफा हाकणारा तो कोण आहे बरं? या अदृश्य हातांचा शोध घेण्याची त्यांना नेहमीच उत्कंठा असायची. तोच त्यांचा भाग्यविधाता, भारत भाग्यविधाता आहे. भारतभूमीवर त्यांचं किती प्रेम आहे ते त्यांच्या एका कवितेच्या ओळीतून अधिक स्पष्ट होईल. या ठिकाणी या ओळी लिहिताना मला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सागरा प्राण तळमळला या कवितेची आठवण होते. रवींद्रनाथ म्हणतात, सार्थक जन्म अमार जन्मेची एई देशे, सार्थक जन्म मागो तो माय भाल बेसे, जानीने तोर धन रतन आचे कीना रानी रमतन, शुधु जानी आमार अंग जुडाय तुमार छाया येसे. या देशात जन्माला आलो म्हणून माझं सार्थक झालं. माते, तुझ्यावर प्रेम केल्यानं माझा जन्म सार्थक झाला. तुझ्याकडे किती रत्नभांडार आहे ते मला माहिती नाही. तू राणीसारखी आहेस का हेही मला ठाऊक नाही. मला फक्त एवढंच ठाऊक आहे की तुझ्या सावलीत मला शांती मिळते. त्यांचं देशप्रेम इतकं उत्कट आहे की या देशात त्यांना विश्वदेवाचं दर्शन होतं. हे विश्वदेव मोर काचे तुम्ही देखा दिले आज की बेशे, देखिनु तुमारे पूर्व गगने, देखिनु तुमारे स्वदेशे. विश्वदेवाचं रूप त्यांना कसं भासतं तर नील गगन त्याचं भाल आहे. स्वच्छ प्रकाशात त्याला अखंड उज्ज्वलता प्राप्त झाली आहे. हिमालय जणू आशीर्वाद रूपी कर उंचावून निर्भयतेचा वरदहस्त देतोय. हा सागर त्याचे चरण धुतो आहे. जान्हवी रूपी हार त्याच्या वक्षावर रुळतो आहे. आपल्या देशातच आपल्याला परमेश्वराचं दर्शन होऊ शकतं हे जणू त्यांना सांगायचं आहे. रवींद्रनाथांचे आप्त आणि इंग्रजांचे निष्ठावंत सेवक प्रद्योत कुमार ठाकूर यांनी त्यांना पंचम जॉर्ज यांच्या स्तुतीपर गीत लिहायला सांगितलं होतं. परंतु राष्ट्रप्रेम नसानसात भिनलेल्या रवींद्रनाथांनी अशा प्रकारचं स्तुतीपर काव्य लिहायला स्पष्ट नकार दिला. स्तुतीच करायची तर ती मायभूमीची का करू नये? या भावनेतूनच त्यांचं जनगण मन हे अप्रतिम राष्ट्रभक्तीपर गीत

0: हे जन्माला आलं. 26 ते 28 डिसेंबर 1911 या कालावधीत कलकत्त्याला राष्ट्रीय सभेचं अधिवेशन भरलं होतं. 26 डिसेंबरची म्हणजे पहिल्या दिवसाची सुरुवात बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेल्या वंदे मातरम या गीतानं झाली. दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 डिसेंबर रोजी रवींद्रनाथांनी लिहिलेलं जनगण मन गायलं गेलं. या कार्यक्रमाचं वृत्तांकन करण्यासाठी देशविदेशातील पत्रकार उपस्थित होते, पण या ठिकाणी उपस्थित असलेल्या इंग्रजी वृत्तपत्रांच्या वार्ताहरांनी कार्यक्रमाबद्दल आणि जनगण मन या गीताच्या आशयाबद्दल पुरेशी माहिती न घेताच या गीताला पंचम जॉर्ज यांच्या स्वागतासाठी रचलेलं खास गीत असं म्हटलं. या वृत्तपत्रांमध्ये प्रामुख्यानं इंडिया, स्टेटसमन, इंग्लिशमन यासारखी वृत्तपत्रं होती, यामुळेच या गीताबद्दल लोकांच्या मनात गोंधळ निर्माण झाला. पुढे 28 डिसेंबर 1917 कलकत्त्याला पुन्हा काँग्रेसचं अधिवेशन भरलं. या अधिवेशनात जनगण मन समूह गीत म्हणून गायलं गेलं. त्याप्रसंगी देशबंधू चित्तरंजन दास उपस्थित होते. त्यांनी या गीताबद्दल इट इज अ सॉन्ग ऑफ द ग्लोरी अँड विक्टरी ऑफ इंडिया असं उद्गार काढले. बंगाली वृत्तपत्रानं या गीताला द मॅग्निफिशंट सॉन्ग असं म्हटलं. अमृत बजार पत्रिकेनं या गीताला अन इन्स्पायरिंग पॅट्रियॉटिक सॉन्ग म्हटलं. स्टेटसमन या इंग्रजी वृत्तपत्रानं मात्र यावेळी या गीताचं नॅशनल सॉन्ग म्हणून वर्णन केलं. या गीताच्या संदर्भात रवींद्रनाथांनी 20 नोव्हेंबर 1937 रोजी पुलिन बिहारी सेन यांना लिहिलेल्या पत्रात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणतात, त्यावर्षी भारत सम्राटाच्या आगमनाची तयारी चालली होती. राज्य सरकारमध्ये प्रतिष्ठित असलेल्या माझ्या एका मित्रानं सम्राटासाठी स्वागतगीत लिहिण्याचा मला आग्रह करताच प्रथम मी चकित झालो आणि नंतर मनात क्षोभाची लाट उसळली. त्याचीच प्रतिक्रिया म्हणून जनगण मन अधिनायक या गीतात त्या भारत भाग्यविधात्याचा जय जयकार केला. हा भाग्यविधाता पंचम, षष्ठ किंवा कुठलाही जॉर्ज कधीच असू शकत नाही हे माझ्या राजनिष्ठ मित्रालाही कळलं. कारण तो कितीही प्रबळ राजभक्त असला तरी बुद्धिमान होता. आज मतभेदामुळे लोक माझ्यावर चिडलेत हे काळजीचं कारण नाही, पण लोकांचा जो बुद्धिभ्रंश झाला आहे ते लक्षण बरं नव्हे. 24 जानेवारी 1950 या दिवशी घटना समितीनं कविवर्य रवींद्रनाथ यांनी लिहिलेल्या जनगण मन या गीताला राष्ट्रगीताचं स्थान दिल्याचं जाहीर केलं. 26 जानेवारी 1950 या दिवसापासून भारताची राज्यघटना अधिकृतरित्या अंमलात आली आणि त्याच दिवशी स्वतंत्र भारताचं अधिकृत राष्ट्रगीत म्हणून जनगण मनाचे स्वर निनादले. पण आज भारतीय स्वातंत्र्याला 80 वर्षे होऊन गेली तरी 1911 लिहिल्या गेलेल्या या गीताबद्दल लोकांच्या मनात गैरसमज आहेत. वंदे मातरमला राष्ट्रगीताचा मान मिळायला हवा होता हे मान्य केलं तरी जनगण मनाबाबत गैरसमज पसरवून आपण एका अत्यंत अप्रतिम राष्ट्रभक्तीपर साहित्यकृतीचा आणि रवींद्रनाथांसारख्या महाकवीचा अपमान करतो आहोत याचं भान आपण राखायला हवं. तर मंडळी, खरोखरच ही जनगण मन म्हणजे रवींद्रनाथांनी भारताला दिलेली एक अप्रतिम अशा प्रकारची देणगी आहे, सर्वोत्तम देणगी आहे असं या निमित्तानं म्हणता येईल. आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार.
1: ऐकला चलो, ऐकला चलो, ऐकला चलो, ऐकला चलो रे.
2: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार।

0: दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: Thank you.

नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, जनावरांना कडबा कुट्टी लागते आणि कडबा कुट्टी तयार करण्याकरता कडबा कुट्टी मशीन आपण तिचा वापर करतो. तर ही जी मशीन आहे, जनावरांना बारीक तुकडे करून देण्यासाठी कडबा कुट्टी मशीन जिचा वापर करतो आपण, तर हिची काय निगा घ्यावी या संदर्भात आपण उहापोह करणार आहोत. ही जी मशीन आहे, ही वापरण्यास सुरू करण्याअगोदर त्याचे सर्व गिअर जे आहेत, बेअरिंग्ज आहेत, यांना आपण वंगण देणं गरजेचं आहे. वंगणासाठी कोणतेही मिनरल तेल किंवा कॅस्टर तेल आपण त्याच्यासाठी वापरलं पाहिजे. मशीनची दोन पाती असतात ज्याद्वारे चारा कापला जातो. त्या पात्यांना कांशीच्या सहाय्यानं धारदार धार लावली पाहिजे. या पात्याची कापणारी बाजू जास्तच बोथट झाली असल्यास ग्राइंडरवर पात्यांना एका बाजूने योग्य प्रमाणात धार द्यावी. चाऱ्याला आधार देणारी पट्टी व चाकाबरोबर फिरणारे धारदार पाते यामधील अंतर जे आहे कमीत कमी असलं पाहिजे, म्हणजे चारा चांगल्या प्रकारे कापला जाईल. याला आपण हे जे अंतर असतं याला क्लिअरन्स असं म्हणतो. आता हा जो क्लिअरन्स आहे, निश्चित करताना धारदार पाते पट्टीला अडकणार नाही याची सुद्धा आपण दक्षता घेतली पाहिजे. मशीनचं सर्व ढिले नट बोल्ट जे आहेत, स्क्रू घट्ट आपण आवळून घ्यावे, त्यामुळे अपघात जो आहे तो होणार नाही. दिवसभराच्या कामानंतर गिअर व बेअरिंग्जवर पडलेला जो कचरा असतो किंवा घाण आहे, धारदार पात्यावरील ओल्या कडब्यातील पाणी जमा झालेलं आहे, ते आपण स्वच्छ करून पाती चांगली कोरडी करून ठेवली पाहिजे. जेव्हा मशीन कामात नसेल तेव्हा त्याचे जे फिरणारं चाक, ज्याला फ्लायव्हील म्हणतो आपण, ते लॉक करून ठेवलं पाहिजे. वर्षातून किमान एकदा सर्व मशीन जे आहे ते सुटं करून केरोसिन सर्व त्याचे भाग स्वच्छ धुवून घेतले पाहिजे. आपण मशीनचे पावसापासून संरक्षण होण्यासाठी त्याला शेडमध्ये आपण ठेवलं पाहिजे. आणि मशीनचे जे बहुतांश भाग आहेत, प्रामुख्याने फिरणारे जे भाग आहेत किंवा फिरणारा चाक आहे, त्याला फ्लायव्हील म्हणतो आपण, यांना हातोड्याचे घाव सहन होत नाहीत, त्यामुळे मशीन दुरुस्त करत असताना त्याची विशेष काळजी घेतली पाहिजे आपण. तर ह्या जर बाबी आपण काही पाळल्या तर कडबा कट्टी मशीन जी आपली आहे, जी आपल्याला कुट्टी देते, ती आपल्याला योग्य वेळी चांगल्या पद्धतीने वापरता येईल आणि तिचा खऱ्या अर्थानं फायदा घेता येईल. ही झाली पायाभूत माहिती. या संदर्भात अधिक तांत्रिक समजा काही गरज असेल, त्याच्यामध्ये काही अडचण असेल

0: कृषी अभियांत्रिकी शाखेचे जे प्रमुख असतात, कृषी विज्ञान केंद्र कराड येथील विषय विशेषज्ञ असो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी शाखेचे प्रमुख असो, किंवा कृषी अभियंता असो, किंवा आणखी आपण ज्याला असं म्हणू की व जे अवजाराच्या संदर्भामध्ये तज्ज्ञ काम करतात त्यांचा सल्ला घ्या, आवश्यकतेनुसार त्याची चांगल्या पद्धतीने निगा राखा आणि खऱ्या अर्थानं जे यंत्र आहेत त्याचा फायदा करून घ्या. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक.

0: मरा।
1: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे, आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे तेही एका तासात।
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%।
1: मुदत 1 वर्ष। आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या। नियम व अटी लागू।

0: फोनचे बिल, या वस्तू, कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
2: संचयात समृद्धी.
1: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
7: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
6: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
7: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
6: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
8: तुमचं बिल या वस्तू, कानातले,
9: पहिल्या पगारातून आईसाठी,
8: संधीची पळी,
9: बाबांना पूजेसाठी,
8: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या. अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
9: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघ.
8: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
9: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
6: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो
10: कॉम्प्लेक्स. मदन मोहन यांच्या संगीताने सजलेलं हिर रांझा या चित्रपटामधलं कैफे आझमी यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात हमजोली या चित्रपटामधलं गीत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय
4: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे
3: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने
4: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2626 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर
5: ऐकूया अबोध या चित्रपटामधलं गीत हे गीत गायलं आहे सुरेश वाडकर यांनी गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: पैसे पाठवायचे तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सुविधा 24/7 जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
4: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत मोहब्बत या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत किशोर कुमार यांच्या आवाजात, संगीतकार बप्पी लहेरी.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओडेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: मला आवडलेले पुस्तक ह्या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात विविध वाचकांना आवडलेल्या पुस्तकाचा परिचय. प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मला आवडलेलं पुस्तक.
4: हम दिल दे चुके सनम या चित्रपटामधलं के आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. मेहबूब यांच्या गीताला संगीत आहे इस्माईल दरबार यांचं.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मेहमान या चित्रपटामधलं साहिर लुधियानवी यांचं गीत। गीताला संगीत आहे रवी यांचं आणि हे गीत ऐकूया मोहम्मद रफी, मिन्नो पुरुषोत्तम आणि सहकाऱ्यांच्या आवाजात।

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया, लता मंगेशकर यांच्या आवाजात आनंद बक्षी यांची भक्तिरचना। अमर प्रेम चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी।

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
3: नामको बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
4: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही
3: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत
4: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष
3: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या अटी व शर्ती लागू
5: चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे राजेश रोशन यांचं गायक स्वर किशोर कुमार लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा

0: तुमचे बिल यापस दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
3: आजकाल एवढी गर्दी कशी काय अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली खरं की काय पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना अगं अजिबातच नाही फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात
4: अरे वा मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का
3: नक्की दे कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे
4: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता
3: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात
4: अधिक माहितीसाठी संपर्क 8800016500 आणि 8800
5: लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत मांग भरो सजना या चित्रपटामधलं संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
2: आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे कीबोर्ड कृपा परदेशी ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
4: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
3: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: Radio Vishwas Time Check. Time Check.
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय
4: सोनी गिफ्ट्स, एक्सक्लूसिव रेंज ऑफ क्रॉकरी अप्लायन्सेस अँड प्रेझेंटेशन आर्टिकल्स. सोनी गिफ्ट्स, शालिमार नाशिक.
5: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा

0: लग्न तुमचा आवाज
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी. पण प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील काही सवयींचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत, जे अभिवाचन केलेलं आहे गिरीश पाटील यांनी. तेव्हा वळूया या भागाकडे.
4: सवयींविषयी बोलू काही. भाडोत्री फोर व्हीलर घेताना काळजी घ्या. आपल्याला पर्यटनाचा आनंद घेण्याची चांगली सवय असते. आता वीकेंडसाठी आमची तयारी असते. आम्ही भाड्यात अथवा गाडी घेण्याचे ठरवतो, पण त्यासाठी काळजी घेतली पाहिजे. तुम्ही जिथून गाडी भाडोत्री घेणार आहात ते परिचित पाहिजेत. त्यांच्याविषयी माहिती तुम्हाला असणे गरजेचं आहे. गाडी ठरवताना टॅक्स कोणाकडे राहील, अन्य राज्यात जायचे असेल तर टोल कोणाकडे राहील, तसेच पार्किंगचे पैसे कोणाकडे राहतील, रात्री मुक्काम असेल तर त्याचे हॉल्ट चार्जेस आहेत का, ड्रायव्हरचा भत्ता कसा राहील हे ठरवून घ्यावे. कारण प्रवासात त्या ड्रायव्हरसोबत भांडणे होतात. तुम्ही बोलतात मालकासोबत आणि ड्रायव्हर सांगतो वेगळे नियम. हे सर्व टाळले पाहिजे. किलोमीटर लिंक निघण्यापूर्वी डायरीत नोंद करून घ्यावी, घरी आल्यावर बघावी. ही चांगली सवय, त्या हिशोबालाही सोपे जाते आणि आपली फसवणूक होत नाही. धन्यवाद.
3: रसिको, आता आपण ऐकलं प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील भाग. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. या पुढील भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या रविवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी सकाळी 9 वाजता. आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
5: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमात यानंतरचं गीत आता ऐकूया, गोरार काला या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल. आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या आवाजात.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना, संगीतकार मदन मोहन, चित्रपट भाई भाई.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
3: नामको बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
4: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही
3: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत
4: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष
3: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या अटी व शर्ती लागू
5: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे आनंद बक्षी यांचं ऐकूया मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं आप आय बहार आई या चित्रपटामधलं संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: वीजेचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरो
3: कार्यक्रमात आता ऐकूयात गुलाम बेगम बादशाह या चित्रपटामधलं गीत राजेंद्र कृष्ण यांची शब्दरचना संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात

0: पाहिजे? मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा, व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह। तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला। अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088। विश्वास बँक, विश्वासाचे नाते।
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
1: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
3: आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं अमित खन्ना यांचं गीत आता ऐकूया। संगीत दिलं आहे बप्पी लहिरी यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत चलते चलते या चित्रपटामधलं।

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
4: आणि आता कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत. किशोर कुमार यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना. ऐकूया जमाना या चित्रपटामधलं हे गीत आणि या गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

0: अपने यार की गली होली आई आई रे होली आई
1: होली आई आई रे होली आई
0: आई आई
1: होली आई आई रे होली आई
0: होली होली
1: होली आई आई रे होली आई
0: आई
2: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
3: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
2: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
4: ओढेकर ज्वेलर्स विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
5: चंबल की कसम या चित्रपटामधलं साहिल लुधियानवी यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार खय्याम.

0: लाईटिंगच बिल, यात वस्तू, कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधेची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटच सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा
3: कॉर्नर. यांनी गायलेले गीत जान निसार अख्तर यांची गीतरचना, ओ पी नय्यर यांचं संगीत, आणि चित्रपट आहे तू मंतर.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
4: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
3: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
4: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
3: वा, आणखी काही खास?
4: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
5: सीआयडी या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत शमशाद बेगम यांच्या आवाजामध्ये. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, ओ पी नय्यर यांचं संगीत.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
3: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे तेही एका तासात
4: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%
3: मुदत 1 वर्ष आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या नियम व अटी लागू
5: होते हो स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला।
1: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%।
2: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत।
1: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे।
3: ओढेकर ज्वेलर्स विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
2: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। रसिको नमस्कार, 90.8 रेडिओ विश्वास या आपल्या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती मी देविका सगळ्या श्रोत्यांचं स्वागत करते आपल्या साठा उत्तरांची कहाणी या नवीन कार्यक्रमात। श्रोते हो, श्रावणाचा सुंदर असा महिना सुरू आहे आणि त्याच निमित्तानं आपल्या चातुर्मासातल्या पारंपरिक कहाण्यांचा आनंद आपल्या या कार्यक्रमातनं आपण सध्या घेत आहोत। श्रोते हो, श्रावण महिन्यातल्या आपल्या रोजच्या वारांच्या कहाण्या तर आपण नेहमीच ऐकतो, पण त्याहीपेक्षा अनेक वेगवेगळ्या कहाण्या आपल्याला या पुस्तकातनं ऐकायला आणि वाचायला मिळत असतात। ऐकूया त्यापैकीच एक, आजची कहाणी धरित्रीची। श्रोते हो, धरित्री म्हणजेच आपली पृथ्वी, धरा, वसुंधरा, ज्या पृथ्वीनं आपल्या विशाल अशा भूमीवरती या सकल विश्वाचा डोलारा तोलून धरला आहे, अशा धरित्रीची ही कहाणी। या धरित्रीच्या पोटात खोलवर शिरून आपण आपल्याला हवं ते अगदी सत्त तोरबाडून घेत असतो। पंचमहाभूतांपैकी एक म्हणजे ही पृथ्वी। ही पृथ्वी स्थिर आहे, शांत आहे, सहन करणारी आहे आणि म्हणूनच कदाचित तिच्या या सहनशीलतेचा विपर्यास आपण आपल्या कृतीतनं कुठेतरी आज करतोय का हेच आपल्याला सतत जाणवत राहतं। अर्थात हा भाग अत्यंत वेगळा आहे। आपल्या निसर्गाला आपल्या संस्कृतीनं कायमच पूजनीय मानलेलं आहे, म्हणूनच हवा, पाणी, तेज, पृथ्वी या सगळ्यांनाच आपण अगदी आपल्या प्राचीन संस्कृतीपासून वंदनीय असंच मानलेलं आहे। हे प्रत्येक तत्व आपल्या निसर्गातच नाही तर अगदी आपल्या शरीरात सुद्धा असतं, किंबहुना ही शरीर ह्या तत्वांपासूनच झालेली निर्मिती आहे असंच आपण म्हणत असतो। या पंचमहाभूतांचे असलेले आपल्यावरती अपार असे उपकार आपण कधीही विसरता कामा नये आणि म्हणूनच कदाचित या कथा कहाण्यांमधनं कुठेतरी ही कृतज्ञतेची भावना आजही आपल्या मनात सतत तशीच राहावी आणि त्या योगे आपण या तत्वांचा विसर पडू न देता त्यांना कायमच जपावं, सांभाळावं हेच कुठेतरी याच्यातनं सांगितलेलं असावं। श्रोते हो, आता ऐकूया आजच्या या भागातली कहाणी धरित्रीची। ऐका परमेश्वरी धरित्री माये तुमची कहाणी। आटपाट नगर होतं, त्या नगरात एक ब्राह्मण होता। त्या ब्राह्मणाची स्त्री काय करी, धरित्री मायेचं चिंतन करी, वंदन करी। धरित्री माये तूच थोर, तूच समर्थ, कांकणलेल्या लेकी दे, मुसळ कांड्या दासी दे, नारायणासारखे पाच पुत्र दे, दोन कन्या दे, कुसुंबीच्या फुलासारखं स्थळ दे, हा वसा कधी घ्यावा, आखाड्या दशमीस घ्यावा, कार्तिकेच्या दशमीस संपूर्ण करावा किंवा श्रावणी तृतीयेला घ्यावा, माघी तृतीयेला पूर्ण करावा, सहा रेघांचा चंद्र काढावा, सहा रेघांचा सूर्य काढावा, सहा गायींची पावलं काढावी आणि रोज त्यांची पूजा करावी, पूर्णतेला काय करावं, वाढा घरची सून जेऊ सांगावी, कोरा करा पांढरा दोरा चोळी पोळीचं वाण द्यावं आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं। ही धरित्री मायेची साठा उत्तरांची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण। श्रोते हो, आजच्या भागात धरित्रीची कहाणी आपण ऐकली। ही कहाणी ऐकत असताना अनेक वेगवेगळे शब्द आपल्या कानांवरती पडले। हे शब्द म्हणजे कांकणलेल्या लेकी दे, मुसळ कांड्या दासी दे। कांकणलेल्या लेकी म्हणजे आपल्या मुलींचं, सुनांचं सौभाग्य अखंड राहावं, अक्षय राहावं अशी कामना याच्यातनं केलेली दिसते। मुसळ कांड्या दासी दे, पूर्वीची घरं धनधान्यानं, सुखानं संपन्न होती, अशीच सुबत्ता आपल्याही घरात असू दे, धान्यानं घरात समृद्धी येऊ दे, म्हणूनच मुसळ कांड्या दासींची इथं कामना केलेली दिसते। नारायणासारखे पाच पुत्र दे, श्रोते हो, नारायण म्हणजेच विष्णूचा अवतार. हे नारायण म्हणजेच पुरुषोत्तम. असेच पुरुषोत्तमासारखे उत्तम गुणांनी भरलेले पुत्र मला दे अशी इच्छा इथे या कहाणीतनं व्यक्त केलेली दिसते. दोन कन्या दे, कुसुंबीच्या फुलांसारखं स्थळ दे, या वाक्यातनं ज्यांच्यामुळे घराला घरपण येतं अशा लेकींची कामना केलेली दिसते. आणि अशा लेकींना तितकंच अगदी कुसुंबीच्या नाजूक फुलासारखं जपणारं स्थळ दे अशीच इच्छा या कहाणीतनं आपल्याला ऐकायला मिळते. श्रोते हो, या कहाण्यांमधली ही लयबद्धता आणि असेच गोड अघळपघळ शब्द जेव्हा कानावरती पडतात तेव्हा खरोखरच कानाला वेगळं काहीतरी चांगलं ऐकण्याची अनुभूती मिळते यात मुळीच शंका नाही. आज धरित्रीची कहाणी आपण या कार्यक्रमातून ऐकली. भेटूया पुन्हा पुढच्या भागात एका नव्या कहाणीसह.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात लोक परलोक या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत किशोर कुमार यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

देखो इसे कहते हैं रंबा संबा।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात. सुहाग या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300208888 विश्वास बँक विश्वासाचं नातं.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सुदर्शन फकीर यांचं गीत दुरिया. या चित्रपटामधलं संगीत दिलं आहे जयदेव यांनी आणि हे गीत ऐकूयात KN शर्मा, राणू मुखर्जी आणि प्रीती सागर यांच्या आवाजात.

रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 26 ऑगस्टच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. जयशंकर पुतीन यांची भेट, द्विपक्षीय संबंध, जागतिक घडामोडींवर चर्चा. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. यावेळी भारत रशिया द्विपक्षीय संबंध तसेच विविध जागतिक घडामोडींवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. जयशंकर मॉस्को येथे दाखल झाले असून ते 2 दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत. जयशंकर यांनी रशियाचे उपपंतप्रधान डेनिस मांतुरोव यांच्याशीही चर्चा केली. भारत रशिया व्यापार आणि आर्थिक सहकार्याचा विस्तार करण्याच्या उपायांवर उहापोह करण्यात आला. मांतुरोव यांच्यासोबत सहअध्यक्ष म्हणून उपस्थित राहिलेल्या एका कार्यक्रमात जयशंकर म्हणाले, भारत रशिया भागीदारीने सातत्याने बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची

0: क्षमता सिद्ध केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुंतागुंतीच्या परिस्थितीतही दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होत आहेत. परस्पर हितसंबंध आणि विश्वास ही या द्विपक्षीय भागीदारीची वैशिष्ट्ये आहेत. नवी दिल्लीत 12 आणि 13 सप्टेंबरला होणाऱ्या ब्रिक्स देशाच्या शिखर परिषदेसाठी पुतीन भारताला भेट देण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जयशंकर यांची पुतीन यांच्याशी झालेली भेट महत्वाची मानली जात आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. भारताला माध्यमांचे प्रश्न नको, ट्रम्प मोदी भेटीबाबत अमेरिकी राजदूत गोर यांची माहिती. फ्रान्समधील G7 परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर होणाऱ्या पत्रकार परिषदेत भारताला प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना सामोरे जायचे नव्हते, तशी विनंती त्यांनी अमेरिकेकडे केली होती, असे अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी म्हटले आहे. यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याचे संकेत आहेत. अध्यक्ष ट्रम्प यांनी सुरुवातीला भारताची विनंती मान्य केली होती, परंतु नंतर ते विसरून गेले आणि त्यांनी प्रश्न विचारण्यास अनुमती दिली. त्यामुळे पंतप्रधान मोदी शेजारी बसलेले असतानाची ही भेट 45 मिनिटांच्या पत्रकार परिषदेत रुपांतरित झाली, असेही गोर यांनी एका परिषदेत बोलताना नमूद केले. G7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांची ही भेट 17 जून रोजी फ्रान्समधील एव्हियन ले बेन्स येथे झाली होती. आता वळूया पुढील बातमीकडे. मराठी व्याकरणाचा अलंकार निखळला, ज्येष्ठ विदुषी यास्मिन शेख यांचे निधन. मराठी भाषाशास्त्र आणि व्याकरण या विषयांसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या व्रतस्थ ज्ञानसाधक ज्येष्ठ व्याकरण विदुषी प्राध्यापक यास्मिन शेख यांचे वयाच्या 101व्या वर्षी सोमवारी सकाळी पुण्यात निधन झाले. शेख यांच्या पार्थिवावर बाणेर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात 2 मुली नातवंडे असा परिवार आहे. भाषा क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व असलेल्या यास्मिन शेख यांनी 75 वर्षाहून अधिक काळ व्याकरण हाच ध्यास घेऊन काम केले. त्यांची मराठी लेखन मार्गदर्शिका आणि मराठी शब्द लेखन कोश ही 2 पुस्तके व्याकरण क्षेत्रात प्रमाण मानली जातात. भाषा सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे. भाषेला धर्म नसतो, भाषेला जात नसते. मराठी माझी मातृभाषा आहे. माझे माझ्या भाषेवर जीवापाड प्रेम आहे. मराठी भाषा फक्त हिंदूंची नाही, ती महाराष्ट्रात जन्मलेल्या येथे वास्तव्य करणाऱ्या सर्वांची आहे, असे त्या नेहमी सांगत. आता वळूया पुढील बातमीकडे. श्रावण सोमवारी शिवमंदिरे दुमदुमली. श्रावण महिन्यातील 2 सोमवारी शहर आणि परिसरात शिवभक्तांचा माहोल पाहायला मिळाला. पहाटेपासूनच हर हर महादेव आणि बम बम बोलेच्या जयघोषाने संपूर्ण गोदाकाठ दुमदुमून गेला. या शिवमय वातावरणातही मंदिरांकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे आणि ठिकठिकाणी झालेली वाहतूक कोंडी यामुळे भाविकांना दर्शनासाठी पोहोचताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. पंचवटीतील श्री कपालेश्वर मंदिरात पहाटेपासूनच विशेष पूजा, महाअभिषेक आणि आरतीचे आयोजन करण्यात आले होते. दुसरीकडे सोमेश्वर मंदिरात धबधब्याचा आनंद घेत दर्शन घेण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. कपालेश्वर मंदिरात श्रावण महिन्यातील 133 वर्षांची ऐतिहासिक परंपरा यंदाही श्रद्धेने जपली जात आहे. 6 नोव्हेंबर 1893 रोजी कैलासवासी दादा उमाशंकर वैद्य यांनी स्थापन केलेल्या कपालेश्वर पालखी प्रेसिशन ट्रस्टच्या माध्यमातून वैद्य कुटुंबियांकडे पंचमुखी सेवेचा वारसा अविरत सुरू आहे. सर्व श्रावणी सोमवार, महाशिवरात्र आणि सोमवती अमावस्येला वैद्य यांच्या हस्ते पंचमुखी मुखवट्याची पूजा केली जाते. बातमीपत्रात आता एक विशेष निवेदन. ल्युमिनस फाउंडेशन संचलित रसिक सूर प्रस्तुत धमाकेदार कोळी गीत गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण परशुराम सायकेडकर नाट्यगृह नाशिक. आपण सर्वांनी कार्यक्रमाला जरूर उपस्थित राहावं. शिवाय आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक यांना देखील या कार्यक्रमाची मजा घेण्यासाठी अवश्य घेऊन यावं. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. स्वप्न तुमचं, साथ विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत डॉक्टर वसंत अवसरे यांचं गीत अवघाचे संसार या चित्रपटामधलं. ऐकूया मधुबाला जव्हेरी यांच्या स्वरात. आणि या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार, नाशिक.
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात ईर्ष्या या चित्रपटामधलं गीत. जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीतकार राम कदम.

0: जाली आता मला लग्नाची गाई जाली मला लग्नाची गाई जाली
1: कधी कट्टी तर कधी बट्टी
2: कधी रुसवा तर कधी जाम मस्ती भावा बहिणीचं नातं असंच तर असतं
3: निर्मळ नात्याच्या या गोडव्याला
1: या रक्षाबंधनाला देऊया सुवर्णाची झळाळी
2: वडनेरे सराफांच्या सुवर्ण अलंकारांनी
1: वडनेरे सराफ सोन्या चांदीच्या राख्या आणि आकर्षक भेटवस्तू उपलब्ध वडनेरे सराफ
2: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक
4: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात प्र के अत्रे यांचं श्यामची आई या चित्रपटामधलं आशा भोसले आणि सहकारिणी गायलेल्या या गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: आणि आता हे गीत ऐकणार आहोत जिव्हाळा या चित्रपटावरचं ग दि माडगुळकर यांचं गीत कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
1: तुम्ही ऐकता रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती। 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास। कार्यक्रमात आता ऐकूयात जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं राम उगावकर यांचं गीत। गीताला संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग. दि. माडगूळकर यांचं चिमण्यांची शाळा या चित्रपटामधलं. ऐकूया ललिता फडके यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात कलंक शोभा या चित्रपटामधला मधुसूदन कालेलकर यांचं गीत. ऐकूया संगीतकार सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश चिवडकर यांचं गीत कुंगवाचा करंडा या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताला संगीत साज आहे प्रभाकर जोग यांचा.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
2: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे कृष्णा कल्ले यांच्या आवाजात कवी संजीव यांचं पाठलाची सून या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी।

0: वीज बिलाचा वाढता खर्च आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात कुंकवाचा करंडा या चित्रपटामधला जगदीश खेगुडकर यांचं गीत सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात, आणि या गीताला संगीत आणि सजवलं आहे प्रभाकर चौकी यांनी.

0: नाशिक करांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत वंदना विटणकर यांचं. आशा भोसले यांनी गायलेलं शुरामी वंदिते या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं.

0: विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
1: आणि कार्यक्रमाचं हे गीत ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांचं आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे मंत्र्यांची सून या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे यशवंत देव यांनी.

0: कधी कट्टी तर कधी बट्टी,
1: कधी रुसवा तर कधी जाम मस्ती. भावा बहिणीचं नातं असंच तर असतं.
2: निर्मळ नात्याच्या या गोडव्याला,
0: या रक्षाबंधनाला देऊया सुवर्णाची झळाळी.
1: वडनेरे सराफांच्या सुवर्ण अलंकारांनी,
0: वडनेरे सराफ, सोन्या चांदीच्या राख्या आणि आकर्षक भेटवस्तू उपलब्ध. वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: आणि आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं प्रपंच या चित्रपटामधलं गीत. हे शब्द आहेत ग. दि. माडगूळकर यांचे, संगीत दिलं आहे सुधीर वळकिन यांनी.

0: मला नेहमी वाटतं आपला दागिना सगळ्यांपेक्षा हटके सुंदर अगदी आपल्या मनासारखा असावा.
1: काय सांगताय, तुम्हालाही तसंच वाटतं?
2: म्हणूनच तर सुरू झालाय वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल. आपल्या आवडीचा दागिना घडवा तेही बजेट मध्ये आणि मिळवा ऑर्डरच्या दागिन्याच्या मजुरीवर 30% सूट.
0: वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल 31 ऑगस्ट पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात शरद निफाडकर यांचं गीत उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: कार्यक्रमात आता ऐकूया जगदीश खेवडकर यांचं गीत केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं. हे गीत ऐकणार आहोत बाळकराम वराळीकर यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक। राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते। राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग।
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर।
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार।
1: चला म्हणजे माझी सुटका झाली।
3: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं पी सावळा राम यांचं गीत राम राम पाहुणं या चित्रपटामधलं गीत। संगीत दिलं आहे लता मंगेशकर यांनी।

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: स्वतःचे वाहन स्वतःचा व्यवसाय ऑटो रिक्षा टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक व्यवसाय प्रगतीची साथ.
4: कार्यक्रमात आता ऐकूयात बाई मी भोळी या चित्रपटामधलं जगदीश चेबुडकर यांचं गीत. हे गीत ऐकूयात संगीतकार राम कदम आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.
5: साडी आला म्हटली

0: अहो दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली. माडीवरची मंडळी खाली आली.
1: हो पण कशाला?
0: माडीवरची मंडळी खाली आली.
1: बर.
0: माडी

कार्यक्रमातलं यानंतर गीत ऐकणार आहोत गंगाधर महांबळे यांचं सोबती या चित्रपटामधलं आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: फरमाईश श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता. कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
4: गाणे गा रे, गाणे गा.
5: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत रंगपंचमी या चित्रपटामधला ग दि माडगुळकर यांची शब्दरचना. ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार, नाशिक.
3: आणि आता ऐकूयात उषा मंगेशकर यांनी गायलेलं उमाकांत काणेकर यांचं गीत सापळा या चित्रपटामधलं. संगीतकार माणिकराव पोपटकर.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक।
2: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी।
3: This hour is brought to you by
5: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
6: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आज पशुधन कार्यक्रमांतर्गत विषाणूपासून होणारे रोग याविषयी सविस्तर चर्चा करूया. शेतकरी बंधूंनो, विषाणूपासून होणारे रोग संसर्गजन्य असतात. यातील बऱ्याच रोगाविरुद्ध प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. आपण वेळोवेळी प्रतिबंधक लसी टोचून घेणे फायद्याचे असते. आजाराच्या बाबतीत एक उक्ती आहे की रोगावर उपचार करण्यापेक्षा प्रतिबंधक उपाय करणे केव्हाही चांगले. या प्रकारात आपण विषाणूपासून होणारा रोगाविषयी चर्चा करणार आहोत. यामध्ये आपण आज पाहूया बुडकांडी. बुडकांडी हा रोग संसर्गजन्य आजार असून दुभागलेल्या नकीच्या सर्व प्राण्यांमध्ये होतो. उदाहरणार्थ गाय, म्हैस, शेळी, मेंढी. या रोगाचे जंतू शरीरात गेल्यानंतर तोंडामधील आणि आतड्याच्या अंत त्वचेचा दाह करतात. या रोगात लागण होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण अधिक असते. संकरित जनावरे या रोगास फारच लवकर बळी पडतात. शेतकरी बंधूंनो, आपण आता लक्षणे बघूया. जनावराचे तापमान खूप वाढते. पहिल्या 2 दिवसात तापमान 105 ते 107 फॅरनहाइट पर्यंत असते. डोळ्यातून सतत पाणी येते. जनावर थरथर कापते आणि तोंडात काही नसताना रवंथ केल्याप्रमाणे तोंड हलवते. तोंडामधून फेस लाळ भरपूर येते. जनावर आकडून पाटीत बाग आणून उभे राहते. तोंडामधील अंत त्वचेवर लहान लहान फोड येतात आणि ते फुटून त्या ठिकाणी जखमा होतात. जोरदार पातळ विष्ठा होते. विष्ठेला एक प्रकारचा उग्र असा वास येतो. शेतकरी बंधूंनो, यामध्ये निमोनियाची लक्षणे दिसून येतात. लघवी पिवळी गडूड प्रथिनयुक्त होते. शेतकरी बंधूंनो, आपण यामध्ये प्रतिबंधक उपाय बघूया. या रोगाविरुद्ध प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. देशी मोठ्या जनावरांसाठी, संकरित जनावरांसाठी, शेळ्या मेंढ्या यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची लस उपलब्ध आहे. ती टोचून घ्या. शेतकरी बंधूंनो, उपचारामध्ये बघायचं झाल्यास या रोगावर खात्रीच उपचार नाही. स्वल्प औषधे, प्रतिजैविक ज्याला अँटीबायोटिकचा वापर करून इतर दुय्यम आजारावर इलाज होऊ शकतो. याकरता आपण प्रयोगशाळेत तपासणी करण्यासाठी जनावराचे रक्त, स्प्लीन, मेसेट्रिक लिप नोड बर्फाने आच्छादित करून पाठवल्यास आपल्याला याबद्दल बराचसा फायदा होऊ शकतो. शेतकरी बंधूंनो, दुसरा रोग म्हणजे पिसाळणे, ज्याला आपण रॅबीज असे म्हणतो. शेतकरी बंधूंनो, यामध्ये उष्ण रक्त असणाऱ्या सर्व प्राण्यांमध्ये होणारा हा घातक रोग आहे. पिसाळलेले जनावर चावल्यानंतर होणाऱ्या जखमामधून या रोगाचे जंतू शरीरात प्रवेश करतात आणि मज्जासंस्थेवर आणि दुष्परिणाम होतात. हा रोग मिक्सो व्हायरस किंवा ओबडो व्हायरस या विषाणूपासून होतो. हे विषाणू सर्वसाधारणपणे जंतुनाशके किंवा अतिउष्णतेने मरतात. हा रोग विशेष करून कुत्रा, कोला, लांडगा यांच्यामध्ये होतो आणि पिसाळलेले जनावर चावल्यानंतर इतरांना होतो. या रोगाची लक्षणे पिसाळलेले जनावर शरीराच्या कोणत्या भागात चावले त्यावर अवलंबून असते. शेतकरी बंधूंनो, यावर लक्षणे आपण बघूया. या रोगात 2 प्रकार आढळतात. एक सुस्त प्रकार आणि दुसरा एक आक्रमक प्रकार. सुस्त प्रकारामध्ये सुरुवातीस जनावर लंगडते. चालताना शरीर एका बाजूस फटते आणि शेवटी एका बाजूस होते. शरीराच्या पाठीमागच्या अवयवांनी संवेदना कमी होते. गुदद्वाराचे स्नायू ढिले पडतात. जनावराच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात लाळ येते. जनावर ओरडल्यास त्यांचा आवाज येत नाही. जनावरे पूर्णपणे लुळे पडते आणि 6 ते 7 दिवसात मृत्यू येतो. पिसाळलेले कुत्रे माणसास चावल्यास माणसातही या रोगाची लक्षणे दिसून येण्यास 6 ते 12 महिन्याचा कालावधी लागतो. यामधील दुसरा प्रकार म्हणजे आक्रमक प्रकार. जनावर तापट आणि अतिउत्साही होते. सजीव आणि निर्जीव वस्तूवर हल्ला करण्याचा प्रयत्न करते. जनावर सारखे ओरडत असते. चालणे अनैसर्गिक होते. जनावर सतत भटकत राहते. नजरेमध्ये बदल होतो. डोळे लहान. आपण आता शेतकरी बंधूंनो सुस्त आणि आक्रमक प्रकार बघितले. आता आपण उपचार बघूया. कुत्रे किंवा जनावराने चावलेली जागा स्वच्छ धुवून टाकावी. शक्यतो लाईफ बाय किंवा नहान अशा कार्बोलिक साबणाने जखम धुवावी. जनावर चावल्याबरोबर 10 ते 15 मिनिटात हे केल्यावर रोगजंतू पुष्कळसे कमी होतात. नंतर त्या जखमेवर नायट्रिक ऍसिड किंवा कार्बोलिक ऍसिड, पोटॅशियम परमँगनेट किंवा कॉपर सल्फेटचे खडे लावून जखम जाळून टाकावी. जखम त्वरित जाळल्यास उपयोग होतो, अन्यथा नाही. यामध्ये लसीकरण, पिसाळलेले कुत्रे चावल्यानंतर इंजेक्शन ठराविक काळ घ्यावी लागतात. जसे गाई, म्हशी, घोडे यांच्यासाठी 20 मिली लस कातळीखाली सतत 14 दिवस, कुत्रा, मांजर यांच्यासाठी 3 मिली लस सतत 7 दिवस, शेळ्या, मेंढ्या यांच्यासाठी 5 मिली लस सतत 14 दिवस. महाराष्ट्र शासनाच्या पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था ओन पुणे यांनी तयार केलेल्या लस आपण वापरावी. असे गाई म्हशी यांनामध्ये 10 मिली कातळीखाली 14 दिवस, कुत्रा मांजर 2 मिली 7 दिवस, लहान वासरे, शेळ्या, मेंढ्या, डुकरे 4 मिली 7 दिवस,
त्याचप्रमाणे शेतकरी बंधूंनो प्रतिबंधक उपाय म्हणून अलीकडच्या पाहणीत असे आढळून आले की पाळीव कुत्र्यामध्ये सुद्धा या रोगाचे जंतू सुप्त अवस्थेत असतात. यासाठी आपल्याकडील पाळीव कुत्र्यांना नियमितपणे प्रतिबंधक लस टोचून घ्यावी. सर्वप्रथम कुत्रा 3 महिन्याचा झाल्यानंतर ही लस टोचावी, त्यानंतर वारंवार लस टोचून घ्यावी. शेतकरी बंधूंनो यामध्ये तिसरा आजार म्हणजे तिवा. याला 3 दिवसाचा ताप असे सुद्धा म्हणतात. हा रोग विषाणूपासून होतो आणि कीटक चावल्यामुळे एका जनावरापासून दुसऱ्या जनावरात होतो. सर्वसाधारणपणे पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात हा रोग प्रामुख्याने आढळतो. शेतकरी बंधूंना आपण आता यावर लक्षणे बघूया. यामध्ये जनावरांना अचानक खूप ताप येतो, जनावरे वैरण खाणे बंद करतात, जनावराचे अंग ताटते. या रोगात जनावर आलटून पालटून चारही पायावर लंगडते, पाठीला बाग येतो, अतिप्रमाणात जनावर खाली बसते. ही लक्षणे 3 ते 4 दिवस दिसतात. या रोगात फुफ्फुसाचा दाहा किंवा इतर दुखणी होतात. आपण आता उपचारावर बघूया. यामध्ये तसं खात्री लायक असा उपचार नाही, तरी पण आपण इंजेक्शन नोवालजिन, बॅरालगॉन यासारखे इंजेक्शन 10 ते 20 मिली स्नायू दिल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. यामध्ये चौथा आजार म्हणजे लाळ खुरकत, ज्याला आपण तोंडखुरी व पायखुरी असे म्हणतो. हा रोग दुभागलेल्या खुरांच्या जनावरांना होतो. गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, डुकरे यांना होणारा हा अतिशय संसर्गजन्य रोग आहे. आजार माणसांना सुद्धा होऊ शकतो. या रोगाचे जंतू मुख्यत्वे करून 4 प्रकारात विभागले गेलेले आहेत, जसे ए, ओ, सी, आशिया ए, शिवाय इतर अनेक पोट प्रकार आहेत. हा आजार पूर्ण भारतभर आहे. या रोगाचे दुष्परिणाम संकरित जनावरांमध्ये अधिक होतात. आपण बघूया लक्षणे. सुरुवातीस जनावरांना 104 ते 106 फॅरनहाईट पर्यंत ताप येतो. जनावराचे खाणे पिणे बंद होते. जनावराच्या तोंडातून लाळ गळते. तोंड उघडून पाहिल्यास तोंडाच्या अंतस्त्वचेवर, जिभेवर, हिरड्यावर पांढरे फोड आलेले दिसतात. तोंडामधील फोड नंतर फुटून आत जखमा होतात. नखीच्या खुरात जखमा होतात आणि जनावर लंगडते. संकरित जनावरांमध्ये असे फोड आणि जखमा कासेवर दिसून येतात. गाभण जनावरांमध्ये गर्भपात होतो. शेतकरी बंधूंना आपण आता प्रतिबंधक उपाय बघूया. या रोगाविरुद्ध प्रतिबंधक लस बाजारात उपलब्ध आहे, ती टोचून घ्यावी. उपचार करण्यास झाल्यास या रोगाविरुद्ध तसा खात्रीशीर उपचार नाही, या रोगात उद्भवणाऱ्या दुसऱ्या रोगासाठी प्रतिजैविके वापरावी. 25 ग्रॅम तुरटी 1 लिटर पाण्यामध्ये विरघळून किंवा पोटॅशियम परमँगनेटचे गुलाबी पाणी करून किंवा खाण्याचा सोडा पाण्यात टाकून या पाण्याने जनावराचे तोंड दिवसातून 2 वेळेस धुवावे. त्यानंतर ग्लिसरीन, बोरेक्स, स्टेक्लिन पावडर, होस्टासायक्लिन पावडर मिसळून तोंडावर, जिभेवर चुळावी. मऊ चारा द्यावा. बरेच पशुपालक कोशिंबीर गोळ्या तेलात बुडवून खाण्यात घालतात. खुरामधील जखमांना कपड्यांचा सोडा लावावा. त्याचप्रमाणे जखम कोरडी पडण्यासाठी त्यावर कोळशाची भुकटी टाकावी. विषाणूपासून होणाऱ्या रोगात अजीवनसत्व कमी होत असते, त्यासाठी माशाचे तेल आणि प्रिपॅलिन फोल्ट इंजेक्शन द्यावे. हा रोग संसर्गजन्य असा आहे. या रोगाचे जंतू पाण्यातून, वैरणीतून इतर निरोगी जनावराच्या शरीरात प्रवेश करतात. लाळ खुरकूत झालेली जनावरे स्वतंत्र बांधावीत. यानंतर आपण जनावरांमध्ये म्युकोझोल डिसीज याविषयीची माहिती घेऊया. या रोगाला व्हायरल डायरिया असे सुद्धा म्हणतात. हा संसर्गजन्य रोग आहे. या रोगाचा प्रचार दूषित खाद्य, पाणी, संसर्ग, मलमूत्र या माध्यमातून होतो. हा रोग रवंथ करणाऱ्या जनावरांना होतो. रोगाची लक्षणे 1 ते 3 आठवड्यात दिसतात. ज्या वेळी जनावरांना ताप येतो त्यावेळी त्या रोगाचे जंतू जनावरांच्या रक्तामध्ये आढळतात. त्या रोगाचे विषाणू आतड्यांच्या अंतस्त्वचेवर आणि तोंडामधील अंतस्त्वचेवर जखमा करून तेथेच राहतात. त्यामुळे जनावरांचे तोंड येते, आतड्यांचा दाह होतो. शेतकरी बंधूंनो यामध्ये लक्षणे. जनावरांना 105 ते 106 फॅरनहाईट ताप येतो. दुभत्या जनावरांचे दूध कमी पडते. जनावराचे खाणे कमी होते. जनावरे अशक्त होतात. 4 ते 5 दिवसानंतर जनावराला पातळ जुलाब होतात. शेणाला उग्र वास येतो. कधी कधी विष्ठे वाटे पाणी येते किंवा रक्त आणि आतडीच्या मांसाचे तुकडे येतात. जनावराच्या नाकातोंडातून पाणी येते. नाकावर तोंडामध्ये जखमा दिसतात. डोळ्याची बुबुळे काही वेळी पांढरी होतात. जनावराचे पोट फुगते. गाभण जनावराचा गर्भपात. शेतकरी बंधूंनो यावर उपचार म्हटल्यास या रोगावर खात्रीशीर उपचार नाहीत, तरी सुद्धा बाह्य लक्षणांवर उपचार करावेत, जसे डायरडॉन पावडर, डायरिन पावडर, फुरोवेट गोळ्या यासारखे औषधी द्यावे. तोंडामधील जखमा तुटीच्या पाण्याने धुवाव्या. त्याचप्रमाणे जखमांना
तोंडखुरी पायखुरी रोग तोंडामधील जखमांना उपचार करतो त्याप्रमाणे करावा. यामध्ये दुसरा एक रोग म्हणजे ब्लू टंग. हा प्रामुख्याने मेंढ्यामध्ये आढळणारा आजार आहे. तथापि मोठ्या जनावरांना सुद्धा हा रोग आढळतो. या विषाणूचे किमान 16 प्रकार आहेत. यापैकी आपल्या देशात 6 प्रकार आढळतात. या रोगामुळे मेष धंद्यावर परिणाम झालेला आहे. यामध्ये लक्षणे नाकातोंडातून पाणी येते, जिभेवर आणि तोंडामधील अंतत्वचेवर फोड येतात, जीभ व तोंड सुजते, जीभ आणि हिरड्यावर सूज येते, तोंडाला उग्र वास येतो, जिभेवर मोठ्या जखमा होतात आणि त्या गर्द जांभळ्या किंवा निळ्या रंगाच्या दिसतात. जनावरांना वैरण खाता येत नाही आणि पाणी पिता येत नाही. जनावरांना अन्न पाणी मिळणे कठीण होते. जनावर लंगडतात आणि यामध्ये मृत्यूचे प्रमाण 30% पर्यंत असते. यावर प्रतिबंधक उपाय म्हणजे या रोगाची लस परदेशात म्हणजे दक्षिण आफ्रिका उपलब्ध आहे. गाभण मेंढरामध्ये ही टोचली असता जन्मणाऱ्या करडामध्ये काही प्रमाणात व्यंग आढळून आले आहे. लसीकरण केल्यानंतर 1 वर्षभर प्रतिकारक शक्ती राहते. अंगावरील गोचिड गोमाशा यांच्यावर उपचार करावा. या रोगावर उपचार नाही तरी सुद्धा ताप इत्यादी रोगासाठी प्रतिजैविक वेसेडिन इंजेक्शन वापरा.

0: दुभती जनावरे दूध कमी देतात. मेंढ्यामध्ये देवीचा संसर्ग फार मोठ्या प्रमाणात होतो आणि मृत्यूची संख्या अधिक असते. मेंढ्यामध्ये रोगाची सुरुवात 106 ते 108 फॅरनहाइट ताप येऊन होते आणि डोळ्यातून घाण स्त्राव येतो. अंगावर ज्या ठिकाणी लोकर नाही अशा भागात देवीचे फोडे दिसून येतात. मोठ्या प्राण्यामध्ये हा रोग 3 आठवडे असतो तर मेंढरामध्ये 4 आठवडे असतो. शेतकरी बंधूंनो, प्रतिबंधक उपाय: कोंबड्यांसाठी देवीची लस मिळते ती टोचून घ्यावी. मेंढरासाठी देवीची स्वतंत्र लस मिळते ती टोचून घ्यावी. यामध्ये उपचार: ज्या ठिकाणी पूर आलेले असते त्या ठिकाणी उपचार करावे. डेटॉल सेवलांच्या द्रावणाने कोडे धुवून घ्यावी आणि तुरटीचे पाणी करून खाण्याचा सोडा पाण्यात टाकून त्या पाण्याने फोड जखमा धुवून घ्याव्यात. त्या जखमावर लॅरेक्झिन मलम, हिमेक्स मलम व बोरोग्लिसिन लावावे. शेतकरी बंधूंना आपण परत भेटूया पुढच्या पशुधन कार्यक्रमात.
1: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
2: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
1: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
3: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार, नाशिक.
4: कार्यक्रमातलं हे गीत आहे अनोळखी या चित्रपटामधलं जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश खेवूडकर यांचं गीत. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.
5: ऋतू पासून आमच्या संगीत बोलला अक्षर दिसू दिसू दिसू.

काय गं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय? अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात

0: दिली.
1: खरं की काय, पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
0: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
0: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात, वसंत देसाई यांच्या आवाजात शांताराम आठवले यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे केशवराव भोळे यांनी.

हे गीत आपण ऐकलं संत ज्ञानेश्वर या चित्रपटामधलं. मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया जगदीश चिवूडकर यांचं गीत उषा मंगेशकर, पुष्पा पागधरे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. हे गीत आहे नेताजी पालकर या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: तुमचं रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे, मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे जगदीश देवूळकर यांचं गीत, सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. चित्रपट आहे सवाल माझा ऐका आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: काही दागिने फक्त दागिने नसतात, ती असते एक सुंदर आठवण आणि आपली खास ओळख.
1: म्हणूनच वडनेरे सराफ घेऊन आले आहेत ऑर्डर फेस्टिवल. आपल्या मनासारखा दागिना घडवून घ्या आणि मिळवा ऑर्डरच्या दागिन्याच्या मजुरीवर 30% सूट.
0: पिढ्याने पिढ्या उत्तम कारागिरीचा वारसा आणि विश्वास जपणारे
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात संत तुकाराम या चित्रपटामधलं विष्णुपंत पागणीस यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे केशवराव भोळे यांचं.

0: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना साडी व्यवसाय ब्युटी पार्लर गृहउद्योग हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508 विश्वास बँक तुमच्या यशाचा आधार
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत रंगपंचमी या चित्रपटामधलं आशा भोसले यांच्या आवाजात हे शब्द आहेत ग दि माडगुळकर यांचे आणि संगीतकार राम कदम

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात ग. दि. माडगुळकर यांचं आशा भोसले यांच्या आवाजात देव माणूस या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: हे गीत आहे झेप या चित्रपटामधलं. ऐकूया ग. दि. माडगूळकर यांची गीतरचना, संगीतकार सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: मानवी मनाचं भावविश्व म्हणजे गुंतागुंतीचं कोडं. कधी खळखळून हसवणाऱ्या तर कधी अलगद पापण्यांच्या कडा ओलावणाऱ्या या भावनांना शब्दबद्ध करणारा कार्यक्रम हिंदोळा सादरकर्त्या हेमांगी देशपांडे. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत कृष्णा कल्ले यांच्या आवाजात पडछाया या चित्रपटामधलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं.

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: आणि आता ऐकूयात पाहुरे किती वाट या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दी माडगुळकर यांचं गीत. आणि या गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी.

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.
1: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
2: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: राज, आपण लग्न कधी करायचं?
9: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
8: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
9: मग आता पुढे काय करायचं?
7: आता काय करायचं ते मी सांगते। राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग।
9: पण मग संपर्क कुठे करायचा?
7: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर।
8: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार।
9: चला म्हणजे माझी सुटका झाली।
8: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यताप्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
10: ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं गीत। शब्दरचना आहे विठ्ठलभाई पटेल यांची, संगीत दिला आहे राहुल देव बर्मन यांनी, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत BVO BV या चित्रपटामधलं।

0: पुणेकरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार, नाशिक.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता ऐकूयात आनंद बक्षी यांचं गीत किशोर कुमार आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी. आणि हे गीत ऐकूया खतरों के खिलाडी या चित्रपटामधलं.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।
1: मकसद या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात। गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं।

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये आता ऐकणार आहोत किशोर कुमार यांनी गायलेलं अकलमंद या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार लक्ष्मीकांत पहरेलाल.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: आणि या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं चोर मचाए शोर या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे इंद्रजित सिंग तुलसी यांचं आणि गीताला संगीत दिलं आहे आणि या गीताला संगीत आहे रवींद्र जैन यांचं.

0: कधी कट्टी तर कधी बट्टी,
1: कधी रुसवा तर कधी जाम मस्ती, भावा बहिणीचं नातं असंच तर असत. निर्मळ नात्याच्या या गोडव्याला,
0: या रक्षाबंधनाला देऊया सुवर्णाची झळाळी
1: वडनेरी सराफांच्या सुवर्ण अलंकारांनी.
0: वडनेरी सराफ, सोन्या चांदीच्या राख्या आणि आकर्षक भेटवस्तू उपलब्ध. वडनेरी सराफ,
1: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.
2: महेंद्र कपूर, आशा भोसले आणि पौर्णिमा यांनी गायलेलं अंजानी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत कमांडर या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी वशर्त.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे। ओठावरलं गाणं या कार्यक्रमात रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। रेडिओ आणि गायिका माणिक वर्मा यांचा गोड आवाज हे समीकरण म्हणजे दुधात साखर जास्त घातल्यावर दुधाला जी गोड चव येते तसंच काहीसा आहे। अनंता अंत नको पाहू, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा। आवाज मुरलीचा आला, एकतारी गाते गाते गीत विठ्ठलाचे। कृष्णापुरेना थट्टा कितीही, खडा घड्याला मारू नको, या राधेला अडवू नको। अशी एकाहून एक सरस गाणी देणाऱ्या ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या आवाजातलं एक गाणं आज आपण पाहूया, जे लिहिलं आहे ज्येष्ठ कवी सुधांशू यांनी। आणि गाण्याचे शब्द आहेत, इथेच आणि या बांधावर अशीच श्यामल वेळ, इथेच आणि या बांधावर अशीच श्यामल वेळ। सख्या रे किती रंगला खेळ, सख्या रे किती रंगला खेळ। खूप दिवस आपल्या प्रियकराला भेटता न आल्यानं विरहावस्था म्हणजे काय असते हे ती सोसत असतानाच आज तिला आपल्या प्रियकराला भेटायची संधी मिळाली। गावातील सरोवरावरील नेहमीच्या जागेवर एकमेकांच्या सहवासात वेळ कसा गेला ते दोघांनाही कळलं नाही। पूर्वीसारखीच आजही मी एक छानशी संध्याकाळ तुझ्यासोबत घालवली आहे। तू मला भेटायला आलास तेव्हा नाजूक पावलांनी तुझ्यासोबत आलेली सुंदर संध्याकाळ रात्रीच्या अंधारात कुठे नाहीशी झाली कोण जाणे। आपण एवढा वेळ एकमेकांच्या बाहुपाशात भावी संसाराची स्वप्न रंगवत राहिलो, त्यामध्ये आपला हा प्रीतीचा खेळ इतका छान रंगला की आकाशात चंद्र येऊन उभा राहिला तरी आपला हा खेळ थांबावा असं वाटतच नाही। आकाशात चंद्र येऊन उभा राहिला तरी आपला हा खेळ थांबावा असं वाटतच नाही। शांत धरित्री शांत सरोवर, शांत धरित्री शांत सरोवर। पवन जुळे जुळे शीतल सुंदर, अबोल अस्फुट दोन जीवांचा अवचित जमला मेळ। सख्या रे किती रंगला खेळ, सख्या रे किती रंगला खेळ। निसर्ग आपलं वैभवशाली सौंदर्य घेऊन आपल्या प्रीतीच्या खेळाला मनापासून दाद देत होता असंच म्हणावं लागेल। आपल्या आजूबाजूच्या वातावरणातली शांतता मनाला उल्लसित करत होती। सरोवराचं पाणीही इतकं शांत होतं की त्या पाण्यात एकमेकांना बिलगून बसलेली आपली जोडी पाण्यामध्येही एवढी सुंदर दिसत होती की दृष्ट काढावी असा विचार तेव्हाही माझ्या मनात येऊन गेला। झुळझुळ वाहणारा वारा माझ्या कानाशी झोंबत होता आणि खोडसाळपणाने कधी माझ्या कपाळावरल्या बटांशी खेळत होता तर कधी पदर उडू पाहत होता। आपल्या मनातलं ओठावर न येता देखील आपल्या विचारांची देवाणघेवाण इतकी सुंदर झाली की तुझ्या अवचित येण्याने दोन प्रेमी जीवांचा इतका सुंदर मेळ ठरवूनही जमला नसता। रातराणीचा गंध दरवळे, रातराणीचा गंध दरवळे। धुंद काहीसे आतून उसळे, चंद्र हासला लवली खाली नक्षत्राची वेल। सख्या रे किती रंगला खेळ, सख्या रे किती रंगला खेळ। रात्र झाल्यावर वाऱ्याच्या झुळकीबरोबर शेजारच्या बागेत फुललेल्या रातराणीचा गंध वाऱ्यावर स्वार होऊन माझ्या नाकात शिरला। क्षणभरासाठी मनावर आलेली धुंदी हृदयात उसळणाऱ्या धुंदीशी एकरूप झाली। माझ्या अंतरात उसळलेली ही धुंद अवस्था पाहून आकाशातला चंद्र हळूच हसला आणि त्याच्यासोबतची आकाशातल्या नक्षत्रांची वेलही लाजून थोडी जमिनीच्या दिशेने झुकल्यासारखी वाटली। अवकाशात झालेला हा सूक्ष्म बदल तुझ्या लक्षात आला की नाही ते कळायला मार्ग नाही, पण माझ्या मात्र या गोष्टी लगेचच लक्षात आल्या। पहाटच्या त्या दवात भिजूने, पहाटच्या त्या दवात भिजूने विरली हळूहळू सुंदर रजने, स्वप्न सुला सुमावर अजूनी तरंगे ती सोन्याचे वेळ, सख्या रे किती रंगला खेळ, सख्या रे किती रंगला खेळ। आपल्या मनात एकमेकांविषयी असलेलं प्रेम विश्वास आणि एकमेकांना झालेला आनंद व्यक्त करण्यासाठी स्पर्शाची भाषा दोघांनाही ज्या संध्याकाळी समजली त्या वेळेला मी धन्यवाद देते। त्या संध्याकाळचं रात्रीमध्ये रूपांतर कधी झालं तेही आपल्याला कळलं नाही। पहाटेच्या वेळेस फुलाफुलांवर पडलेल्या दवात स्वतःला भिजवून घेत रात्र चोर पावलांनी निघून गेली। आपलं मनोमिलन जिने घडवून आणलं, एकमेकांची खऱ्या अर्थाने ओळख करून दिली। ती संध्याकाळ जगाच्या दृष्टीने भले विरून गेली असली तरी ती वेळा एखाद्या टवटवीत स्वप्नफुलाप्रमाणे माझ्या मनपटलावर अजूनही तरंगते आहे, जी मी कधीही विसरू शकत नाही। ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक विठ्ठल शिंदे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं माणिक वर्मा यांच्या गोड आवाजात ऐकताना आपलंही मन ते स्वप्न पाहण्यात दंग होऊन जातं। बरं तर श्रोते हो, पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। धन्यवाद।

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक. प्रत्येक गरजेला.
2: गुलाम अली यांनी गायलेलं बेवफा या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार नदीम श्रवण.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
1: कार्यक्रमात आता ऐकूयात संतोष आनंद यांची शब्दरचना असलेला सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं गीत। बड़े घर की बेटी या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं।

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
2: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
1: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
3: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार, नाशिक.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी।
3: This hour is brought to you by
5: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
6: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: तुमचं बिल या वस्तू कानातले,
9: पहिल्या पगारातून आईसाठी,
8: संधीची बळी,
9: बाबांना पूजेसाठी,
8: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या। अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
9: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू।
8: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
9: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं।
10: ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे 40 गावहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या आनंद घनलता या कार्यक्रमाच्या 21व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण बोलणार आहोत ते संगीतकार नौशाद आणि लता मंगेशकर यांच्याविषयी, त्यांच्या गाण्यांविषयी। मंडळी, चित्रपटसृष्टीमधील दीदींची कारकीर्द नुकतीच सुरू झाली होती त्यावेळेसचा हा प्रसंग। अशातच त्यांना नौशाद अली या गुणी संगीतकारानं हेरलं। नौशाद म्हणजे रत्नपारखीच, लता मंगेशकर या नावाच्या हिऱ्याची पारख त्यांना अचूक केली आणि आपल्या पहिल्या वहिल्या अंदाज या चित्रपटासाठी त्यांना गायनाची संधी दिली। या चित्रपटाचे दिग्दर्शक होते महबूब खान। या चित्रपटामध्ये दिलीप कुमार, राज कपूर आणि नरगिस असे दिग्गज कलाकार होते आणि लता मंगेशकर यांनी चित्रपट क्षेत्रातील, गायन क्षेत्रातील सगळ्या गीतांमध्ये, गाण्यांमध्ये नुकतंच पदार्पण केलेलं होतं। स्वतः महबूब खान आणि दिलीप कुमार यांच्यामध्ये लता मंगेशकर ही एक मराठी मुलगी होती की जिनं नुकतीच गायला सुरुवात केली होती। तिला उर्दू शब्दांचे उच्चार नीट करता येणार नाहीत असं त्यांना वाटत होतं, त्यामुळे नरगिससारख्या अभिनेत्रीवर चित्रित होणारी गाणी तिला देऊ नयेत असं स्पष्ट मत महबूब खान आणि दिलीप कुमार यांनी मांडलं होतं। पण लता मंगेशकर नावाच्या हिऱ्याची अचूक पारख केलेल्या संगीतकार नौशाद यांच्या मनामध्ये लता मंगेशकर यांनाच संधी द्यायची याबद्दल शंका नव्हती, त्यामुळं त्यांनी कोणाचंही ऐकलं नाही। आणि त्यापूर्वीच लता दिदींनी आपल्या उर्दूच्या उच्चारांवर अतिशय मेहनत घेतली होती। त्याशिवाय संगीतकार नौशाद सांगतील तशा पद्धतीचे उच्चार, चाली त्यांनी लगेच आत्मसात केल्या। मंडळी, नौशाद हे अत्यंत प्रतिभावंत असे संगीतकार, त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये शिस्त आणि प्रेमळपणा या दोन्ही गोष्टींचा अतिशय सुंदर मेलाफ होता। अंदाज चित्रपटाच्या तोड दिया दिल मेरा या गीताचा सराव सुरू असतानाची ही गोष्ट मी आपल्याला सांगतोय। मुंबईतल्या कारदार स्टुडिओमध्ये या गीताचा सराव सुरू होता। पावसाळ्याचे दिवस होते, मुंबईतला पाऊस, मुसळधार पाऊस बरसत होता। अशा वातावरणामध्ये लता दिदी स्टुडिओत जाण्यासाठी निघाल्या। त्यावेळेला वाराही अत्यंत सोसाट्याचा होता आणि अशा वाऱ्यामुळं हातातली छत्री देखील काही कामाची राहिली नव्हती। त्यांच्या मनगटावर असलेलं घड्याळ केव्हाच खाली पडलं त्याचंही त्यांना भान नव्हतं। अशा या परिस्थितीमध्ये चालत चालत त्या स्टुडिओपर्यंत पोहोचल्या। पण शिस्तीचे भोगते असलेल्या नौशाद साहेबांनी उशीर झाल्यामुळं त्यांना घरी जायला सांगितलं। आता मी आलेच आहे तर सराव करूया अशी विनंती लता दिदींनी केली। तेव्हा सराव काय, उद्याही करता येईल असं उत्तर नौशाद साहेबांनी दिलं। यातून त्यांची शिस्त आपल्याला दिसून येते। मंडळी, लता दिदी नौशाद साहेबांच्या संपर्कामध्ये कशा आल्यात याचाही एक किस्सा सांगितला जातो, पण तो किस्सा ऐकण्याच्या आधी आपण एक गीत ऐकूया लता दिदींच्या आवाजातलं। बचपन की मोहब्बत को दिल से न भुला देना, शकील बदायूनी यांचं हे गीत, नौशाद यांचं संगीत आहे अर्थात, आणि बैजू बावरा या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकूया।

तर मंडळी, नौशाद साहेबांच्या संपर्कामध्ये लता दीदी कशा आल्या त्याचा एक किस्सा आपण पाहणार आहोत. मुकेश चंद्र माथुर म्हणजेच गायक मुकेश यांनी दीदींना आग्रहानं नौशाद यांच्याकडे नेलं. त्यावेळी मुकेश हे पार्श्वगायक म्हणून प्रसिद्धीला आले होते आणि त्यांची बरीच गाणी लोकप्रियसुद्धा झाली होती. एखाद्या संगीतकाराकडे जाणं म्हणजे आपल्या गायकीची आवाजाची पुन्हा त्यांच्यासमोर परीक्षा देणं असा त्याचा अर्थ होता. याआधी दीदींनी काही गाणी गायली होती आणि काही संगीतकारांकडे त्या गायिका म्हणून कामसुद्धा करत होत्या. त्यामुळे अशा परिस्थितीत पुन्हा एखाद्या नवीन संगीतकारांकडे जाण्यासाठी त्यांचं मन तयार होत नव्हतं. पण गायक मुकेश यांनी आग्रह केला आणि दीदींना असं सांगितलं की नौशाद हे अतिशय मोठे संगीतकार आहेत आणि ते तुम्हाला गायला सांगणार नाहीत. मुकेश यांचं बोलणं खरंच ठरलं. मुकेश यांच्या म्हणण्याप्रमाणे खरोखरच नौशाद यांनी दीदींना म्हटलं, हे पहा, मला तुमची परीक्षा घ्यायची नाही आहे, तुम्ही उत्तम गाता हे मला माहिती आहे. याचा अर्थ त्यांनी दीदींची गाणी ऐकली होती हे उघडच आहे. पण तरी देखील ते असं म्हणाले की दीदी, मला तुमचा चाहता म्हणून एखादं गाणं म्हणून दाखवाल का. दीदींनी मग त्यांना लाहोर चित्रपटातली एक गझल ऐकवली आणि या प्रसंगापासूनच नौशाद साहेब आणि लता दीदी यांचे संबंध दृढ झाले आणि एका अनोख्या संगीत पर्वाला सुरुवात झाली. एक गीत आपण ऐकूया, जब रात है ऐसी मतवाली, शकील बदायूनी यांचं हे गीत, मुगले आजम या चित्रपटामधलं, संगीत अर्थातच नौशाद यांचं आहे. ऐकूया.

मंडळी, नौशाद यांच्याबरोबर लता दिदींच्या गाण्यांच्या तालिमी सुरू झाल्या. अंदाज चित्रपटातलं नरगिस यांच्या तोंडी असणारं तोड दिया दिल मेरा हे गाणं बसवणं सुरू होतं. हे गीत ध्वनिमुद्रित करणं म्हणजे लता दिदी आणि संगीतकार नौशाद यांची, या दोघांची सुद्धा एक प्रकारे परीक्षाच होती. लता दिदींनी तर कमालीची मेहनत घेतली. नौशाद दिदींबाबत म्हणतात, लताला प्रत्येक वेळी जेवढं शिकवलं जाई त्यापेक्षा जास्त ती आत्मसात करीत असे. मंडळी, नौशाद यांचं एक वैशिष्ट्य होतं की ते गायकाची किंवा वादकाची उणीव कधीही कोणासमोर दाखवत नसत. त्यांच्या या स्वभावामुळे गायक किंवा वादकांना एक प्रकारे उत्तेजनच मिळत असे. ज्या दिवशी गाण्याचं रेकॉर्डिंग होणार होतं त्या दिवशी एक नवीन मराठी मुलगी गाणं म्हणणार म्हणून झाडून सगळे नामवंत कलाकार, दिग्दर्शक वगैरे मंडळी हजर होती. गाण्याच्या आधी 6-7 वेळा तालमी झाल्या होत्या आणि नंतर दिदींच्या पुढं माईक ठेवण्यात आला. नौशाद यांनी माईक पुढं कसं गायचं याचा कानमंत्र दिदींना आधीच देऊन ठेवला होता. त्यांनी सांगितलं होतं की इथं गाणी आणि त्याची चाल जाणणारे आपण दोघंच आहोत असं समजायचं आणि तू तर एकटीच गाऊ शकतेस, तेव्हा आपण सोडून सारे मूर्ख आहेत असं समजायचं आणि गायचं. दिदींच्या समोर माईक आला आणि त्यांचा निर्मळ, नितळ, सुरेल शब्दोच्चार असलेला आवाज ज्या वेळेला तिथं जमलेल्यांच्या कानावर पडला तेव्हा

मंडळी, अंदाज मधलं आताच आपण ऐकलेलं तोड दिया दिल मेरा, डर ना मोहब्बत कर ले, मेरी लाडली रे मेरी लाडली बनी है, ही गाणी प्रचंड गाजली. आणि मुख्य म्हणजे त्यातल्या उर्दू शब्दांचे उच्चार एखाद्या मराठी मुलीनं मराठी पद्धतीनं मराठी ढंगानं केले आहेत अशी चुकूनही कोणाला शंका येत नाही, इतके ते सुंदर झाले आहेत. नौशाद यांच्यासाठी दुलारी या चित्रपटामधली 8 गाणी लता दीदींनी गायली. तकदीर जगा की आई हूँ, मोहब्बत हमारी जमाना हमारा, वह हमसे जुदा होंगे ना उल्फत दिल से निकलेगी, ऐ दिल तुझे कसम है आँखों में आ जा, यासारखी अप्रतिम गाणी या चित्रपटामध्ये होती. या सगळ्या गाण्यांनी लता मंगेशकर यांना चित्रपटसृष्टीमध्ये गायिका म्हणून आढळ स्थान मिळवून दिलं. अर्थात या सगळ्या यशस्वी प्रवासामध्ये दीदींनी अपार मेहनत घेतली. मंडळी, 1954 मध्ये महबूब खान

खान यांचा अमर हा चित्रपट आला. या चित्रपटातील तेरे सदके बलम ना करे कोई गम या गाण्याची तालीम सुरू होती. त्यावेळचा हा प्रसंग मी आपल्याला सांगतोय. या काळामध्ये लता दीदींना सायनसचा त्रास होत होता आणि या गाण्यामध्ये एक मूर्खी होती की जी दीदींना काही केलं जमत नव्हती. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये अपार मेहनत घेत असताना, तब्येत बरी नसताना, गायनाची तालीम सुरू असताना एक क्षण असा आला की लता दीदींची शुद्ध गाता गाता हरपली. पण त्या जेव्हा शुद्धीवर आल्या त्यावेळेला त्यांचे पहिले शब्द कोणते असतील माहिती आहे? त्या संगीतकार नौशाद यांना म्हणाल्या, नौशाद साहब वो मूर्खी मैं नहीं ले पाई, मुझे माफ करना. एवढं समर्पण आपल्या गाण्यांबद्दल दीदींचं होतं. पुढे नौशाद साहेबांच्या बरोबर लता दीदींची अनेक सुंदर अजरामर गाणी ध्वनिमुद्रित झाली आणि आपल्यासारख्या रसिकांना अनोखी मेजवानी त्यामुळं मिळाली. त्यामध्ये गंगा जमुना या चित्रपटात वैजयंती माला यांच्यासाठीची दो हंसू का जोडा, बिछड गयो रे, ढोंडो ढोंडो रे साजना ही गाणी तर लोकांच्या ओठांवर दीर्घकाळपर्यंत रेंगाळत राहिली. मेरे महबूब तुझे, तेरे प्यार मे दिलदारा ही गाणी अभिनेत्री साधनासाठी त्यांनी मेरे महबूब या चित्रपटामध्ये म्हटली आणि ती सुद्धा कमालीची लोकप्रिय झाली. वहिदा रहमानसाठी फिर तेरी कहानी याद आई आणि पालकी या चित्रपटातील दिल की कश्ती भवर में आई है ही अवीट गोडीची गाणी या जोडीने केली. अशा अनेकोनेक उत्तमोत्तम गाण्यांची बरसात लता दीदी आणि नौशाद या जोडीनं रसिकांवर केली. आपण हे ऐकूया, मेरे महबूब या चित्रपटामधलं एक गीत लता दीदींनी गायलेलं, मेरे महबूब तुझे मेरे मोहब्बत की कसम, ऐकूया.

मंडळी, आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे अनेक सुंदर सुंदर गीतं संगीतकार नौशाद आणि लता मंगेशकर या जोडीनं रसिकांना दिलेली आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल पण नौशाद अलींच्या संगीत निर्देशनामध्ये जवळपास 161 गाणी लता दीदींनी गायली आहेत. त्यातील काही गाण्यांचा नमुना दाखल फक्त उल्लेख मी करणार आहे. लो प्यार की हो गई जीत, जादू चित्रपट, ले जा मेरी दुआएं ले जा हे दीदार चित्रपटामधलं गीत, बचपन की मोहब्बत को हे बैजू बावरामधलं गीत, उठाए जा उनके सितम चित्रपट अंदाज, न शिकवा है कोई चित्रपट अमर, मरना तेरी गली में शबाब, हमारे दिल से न जाना उड़न कटोला. किती गीत सांगावीत, खूप गाणी आहेत सगळी आवीटगोडीची. नौशाद यांच्याबरोबरच्या गाण्यांमध्ये सर्वात लोकप्रियतेचा कळस गाठला तो मोगले आजम या चित्रपटाच्या गाण्यांनी. प्यार किया तो डरना क्या आणि मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे ही ती सदाबहार गाणी. या गाण्यांमध्ये स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि सौंदर्य सम्राज्ञी मधुबाला यांचा अप्रतिम संगम झालेला आपल्याला बघायला मिळतो. मंडळी, आजच्या या कार्यक्रमाचा शेवट लता दीदींनीच गायलेल्या एका सुंदर चित्रपट गीतानं करूया. साथी या चित्रपटामधलं हे गीत मी आपल्याला ऐकवतो आहे. मेरे जीवन साथी चली थी मै तो प्यासी हे गीत मजरूह सुलतानपुरी यांचं आहे आणि संगीत अर्थातच नौशाद यांचं. ऐकूया हे सुंदर गीत. तर मंडळी, आपण ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वेळी आणि याच वारी. तोपर्यंत नमस्कार.

0: तुमचं बिल यातच दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स
2: या चित्रपटामधलं एस पी बालसुब्रमण्यम आणि स्वर्णलता यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात पी के मिश्रा यांच्या गीताला संगीत दिलं आहे ए आर रहमान यांनी

0: तुमचे बिल यातच दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स
3: डबल क्रॉस या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: मला नेहमीच वाटतं आपल्या दागिना सगळ्यांपेक्षा हटके सुंदर अगदी आपल्या मनासारखा असावा.
1: काय सांगताय, तुम्हालाही तसंच वाटतं?
2: म्हणूनच तर सुरू झालाय वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल. आपल्या आवडीचा दागिना घडवा तेही बजेट मध्ये आणि मिळवा ऑर्डरच्या दागिन्याच्या मजुरीवर 30% सूट.
0: वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल 31 ऑगस्ट पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत जोरू का गुलाम या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: कधी कट्टी तर कधी बट्टी,
1: कधी रुसवा तर कधी जाम मस्ती, भावा बहिणीचं नातं असंच तर असतं. निर्मळ नात्याच्या या गोडव्याला,
0: या रक्षाबंधनाला देऊया सुवर्णाची झळाळी.
1: वडनेरी सराफांच्या सुवर्ण अलंकारांनी,
0: वडनेरी सराफ, सोन्या चांदीच्या राख्या आणि आकर्षक भेटवस्तू उपलब्ध. वडनेरी सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: खुदा कसम या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरात. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांचं.
3: Mr. Roy, let's go.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
3: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM तुमचं जगणं तुमचा आवाज
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक
4: संचयात समृद्धी
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय
5: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
6: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक संचयात समृद्धी
7: नमस्कार नाशिककर मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज
8: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा रेडिओ विश्वास अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: बाबा शुक्रिया.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: नमस्कार, मी संदेश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253 247 2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी

शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2088.

0: हिंदी चित्रपट सृष्टीतल्या तारे तारकांचा सुपरस्टार पदापर्यंतचा स्वप्नवत प्रवास त्यांच्याच सुमधुर गाण्यांबरोबरच अनोख्या आठवणीतून जागा करूया आमच्या नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून. कालाय तस्मै नमहा ऐका दर शनिवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 11 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरनं.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची बळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या. अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघ.
1: आणखी एक 24 सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
3: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
2: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
5: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: तुमचं बिल या वस्तू कानातले,
8: पहिल्या पगारातून आईसाठी,
7: संधीची पळी,
8: बाबांना पूजेसाठी,
7: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
8: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
7: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
8: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं। ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्न।
9: नाट्यगीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत तुलसीदास या नाटकातलं गोविंदराव टेंबे यांचं नाट्यपद पंडित कुमार गंधर्व यांच्या आवाजात।

0: विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत वीर वामनराव जोशी यांचं. आशा खालीलकर यांनी गायलेलं हे पद आहे रण दुमदुभी या नाटकातलं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16500 आणि 8300 16.

गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. हे पद ऐकणार आहोत मानापमान या नाटकातलं.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: नाट्यगीतांचा आनंद आपण घेत आहोत कार्यक्रमात आता ऐकूयात हे बंध रेशमाचे या नाटकातलं नाट्यपद शांता शेळके यांचं ऐकूया रामदास कामत यांच्या आवाजात या गीताला संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: नाट्यगीतांच्या कार्यक्रमात हे पद आहे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं मानापमान या नाटकातलं हे पद आपण ऐकणार आहोत माणिक वर्मा यांच्या स्वरात

0: संध्या ओळख रागांची मैफल गीतांची बहारदार शैलीत वेगवेगळ्या रागांवर आधारित सुमधुर संगीताचा आनंद घेऊया आमच्या स्वर संध्या या कार्यक्रमातन. सादरकर्त्या राधिका जोशी. ऐका दर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: नाट्यगीतांच्या कार्यक्रमात हे पद ऐकणार आहोत गोविंद बल्लाळ देवल यांचं संशय कल्लोळ या नाटकातलं नाट्यपद. ऐकूया प्रभाकर कारेकर यांच्या आवाजात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: नाट्यगीतांचा आनंद आपण घेतला आणि आता कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत राग मधुवंती द्रुत. ऐकूया डॉक्टर वसंतराव देशपांडे यांना राग मधुवंती द्रुत.

gaga mama pa ni mama.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगोरा
3: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं देवी या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांची ही गीतरचना संगीत दिला आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स
3: अगोरा कॉम्प्लेक्स विश्वास आपल्या सोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास आणि आता आपण ऐकणार आहोत देशद्रोही या चित्रपटामधलं गीत गुलशन बावरा यांची गीतरचना लता मंगेशकर यांच्या स्वरात आणि संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
1: दिवाने या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता ऐकणार आहोत। संगीत दिलं आहे संजीव दर्शन यांनी आणि हे गीत गायलं आहे अजय देवगन, अनुराधा पौडवाल, सुखविंदर सिंग आणि उर्मिला मातोंडकर यांनी।

0: वीजेचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: कार्यक्रमातले यानंतरचे गीत ऐकूया हम तो चले परदेश या चित्रपटामधलं रवींद्र पिपत यांची गीतरचना संगीत दिलं आहे विजय सिंग यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: रेडिओ विश्वास टाइम चेक.
4: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
6: संचयात समृद्धी.
5: This hour is brought to you by
7: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
8: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
9: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
10: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
11: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक.
12: नजर वो जो दुश्मन

किसी ने कहा है मेरे दोस्तों।

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

विविध लेख आणि कथांचं अभिवाचन आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मैत्रकट्टा. सादर करते दत्ता सरदेशमुख. प्रसारण दर मंगळवारी दुपारी 3 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मैत्रकट्टा.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

जो मिला खो गया, क्या मेरे पास है, दर्द ही दर्द है।

0: स्वतःच्या हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँक.
1: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
1: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

मुझे दिल न तोड़ो, नहीं तो मैं रो।

0: जाऊंगी, ये कह के मुझको हंसा दो नहीं तो मैं रो दूंगी। देखो जी दिल ना तोड़ो, नहीं तो मैं रो दूंगी।
1: नाम को बैंक शैक्षणिक कर्ज, नाम को विद्या साधना,
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या। अटी व शर्ती।

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार, नाशिक.

की फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
2: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MScIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर रांगा नाहीत वाट पाहणंही नाही विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा क्षणात पैसे सुरक्षित व्यवहार विश्वास म्हणजे

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
2: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: रसिक हो, नमस्कार। आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। सायंकाळचे 7 वाजले आहेत। रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती। 7:10 प्रसारित होईल मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी। रात्री 8 प्रसारित होईल कार्यक्रम गाणी मनामनातली, सादरकर्ते श्याम कुलकर्णी। रात्री 9 बाळू ऑन एअर या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आम्ही करणार आहोत, सादरकर्ते राजेश आहेर। सकाळी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा। सकाळी 6:05 प्रसारित होईल कार्यक्रम गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख। सकाळी 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा। 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे। 6:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश अयाचित। मंडळी, यासोबतच आपण दररोज श्रावण मासानिमित्त काही विशेष कार्यक्रमांचा आस्वाद घेणार आहोत। तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

श्रोते हो, परब्रह्माविषयी बोलताना समर्थ म्हणतात, परब्रह्म हे निराकार निर्गुण आहे. ब्रह्मा विष्णू महेश यांनी त्याचाच आधार घेतला आहे. त्याच्या अधिष्ठानावर हे ब्रह्मादिक देव उत्पत्ती स्थिती आणि लयाचे कार्य करीत असतात. या परब्रह्माचे वर्णन करताना वेदांनाही शब्द पुरले नाहीत, त्यांची वाचा जणू शिणली आहे. परब्रह्माचे वर्णन करता करता चारही वेद जणू थकले आहेत. त्यांचे वर्णन या परब्रह्माचे वर्णन शब्दातीत आहे हे सांगताना आपण एक उदाहरण घेऊया. व्यवहारात बोलताना खूप आनंद झाला, मला खूप प्रेम आहे किंवा मला खूप दुःख झाले आहे, या शब्दांना या भावनांना एक अदृश्य रूप असतं, बरोबर ना? आपण कितीही वेळा म्हणालो की खूप आनंद झाला, खूप आनंद झाला, तरी त्याची घनता, त्याची मोजमाप आपल्याला करता येते का? तर नाही. किंवा त्याचे मापन करताना, मापन सांगताना आपले शब्द कमी पडतात, हो ना? त्याचप्रमाणे परब्रह्माचे वर्णनही करता येत नाही असे समर्थ सांगतात. गुळाची गोडी जाणून घ्यायला तो गुळ चाखून बघायला पाहिजे. तसेच परब्रह्माची व्याप्ती जाणून घेण्यासाठी, परब्रह्म स्वरूप समजून घेण्यासाठी आपल्याला परब्रह्माशी एकरूप होणे हा एकच उपाय आहे असे समर्थ सांगतात. भगवान रामकृष्ण देव सांगत असत की परब्रह्म हा शब्द कधीच उष्टा झाला नाही. तिसऱ्या चरणात समर्थ मागील श्लोकात सांगितले आहे तेच पुन्हा ठळकपणे सांगतात. समर्थ सांगतात की सारासार विवेक धरून जे आत्मस्वरूप नाही त्याचे चिंतन मनन बंद करावे. म्हणजेच प्रापंचिक सांसारिक चिंतन, विषय चिंतन हळूहळू कमी करावे, पुढे जाऊन ते बंद व्हावे आणि परमात्म तत्वाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करावा. श्रोते हो, माऊली ही म्हणतात, निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिय असवडी लपो नको, तीर्थव्रती भाव

पाठ अर्थात सततच्या ब्रह्मचिंतनाने मन आणि बुद्धी हळूहळू सूक्ष्म होत जातात. अशा या सूक्ष्म बुद्धीने परमात्म्याशी तदाकार होण्याला मदत होते. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने आपल्याला हे साध्य करता येते. सद्गुरूंचा मोलाचा उपदेश आपल्याला या कामात मदत करतो. म्हणून सद्गुरूंना अनन्य भावाने शरण जावे.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार, नाशिक.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: नमस्कार, आपण एकदा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत ते बेलाच्या पानांबद्दल. बेलाची पानं ही बिल्व या नावाने सुद्धा ओळखली जातात. आयुर्वेदात बेलपत्राला अत्यंत गुणकारी मानलं जातं. आपण श्रावण महिन्यात भगवान शंकराला अधिकाधिक वाहतो ते म्हणजे बेलपत्र. या बेलाच्या पानांचा उपयोग कसा होतो तेच आता जाणून घेऊया. श्रोते हो, बेलाच्या पानांमध्ये किंवा बेलपत्रामध्ये व्हिटॅमिन ए, B1, B6 आणि व्हिटॅमिन सीचा भरपूर खजिना आढळतो. त्याचबरोबर या पानांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात फायबर सुद्धा आढळतं. आयुर्वेदात याचा अधिक प्रमाणात उपयोग केला जातो. बेलपत्रांच्या सेवनानं पचनक्रिया सुधारण्यास मदत होत असून अनेक आजारांपासून दूर राहता येतं असंही अनेक आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर सांगतात. बेलाच्या पानाचं सेवन केल्यानं बद्धकोष्ठता, ॲसिडिटी आणि गॅसेस सारख्या समस्येपासून सुटका होते. मुळातच पचनक्रिया सुरळीत पार पाडणं किंवा एकंदरच पोटाचं आरोग्य सहज सोपं सुलभ ठेवणं हेच काम बेलाच्या पानात असणारे फायबर्स करतात, जेणेकरून पोट स्वच्छ करून ॲसिडिटीपासून सुटका मिळवता येते. बिल्वादी चूर्ण, बिल्वावलेह, बेल मुरांबा ही काही बेलाची तयार औषधं आजही प्रत्येक घराघरामध्ये आवर्जून आपल्याला सापडतात. तर मंडळी, बहुगुणी असं हे बेलाचं झाड प्रत्येकाच्या अंगणात आज असणं शक्य असेलच असं नाही, पण देवाला वाहण्याच्या निमित्तानं ज्या बेलपत्रांचा आपण वापर करतो त्याचा आरोग्यावरही किती उत्तम परिणाम होतो हेच आजच्या भागातनं आपण बघितलं. भेटूया पुढच्या भागात अशाच एका वनस्पतीची माहिती घेऊन.
4: तुमचं बिल या वस्तू, कानातले
5: पहिल्या पगारातून आईसाठी,
4: संधीची पळी
5: बाबांना पूजेसाठी,
4: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
5: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
4: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
5: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: घरचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघ
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नॅशनल

0: वीजेचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: दागिने फक्त दागिने नसतात, ती असते एक सुंदर आठवण आणि आपली खास ओळख.
1: म्हणूनच वडनेरे सराफ घेऊन आले आहेत ऑर्डर फेस्टिवल. आपल्या मनासारखा दागिना घडवून घ्या आणि मिळवा ऑर्डरच्या दागिन्याच्या मजुरीवर 30% सूट.
0: पिढ्याने पिढ्या उत्तम कारागिरीचा वारसा आणि विश्वास जपणारे
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
4: संचयात समृद्धी.
3: This hour is brought to you by
5: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
6: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
8: बिल या वस्तू कानातले
9: पहिल्या पगारातून आईसाठी
8: संधीची पळी
9: बाबांना पूजेसाठी
8: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
9: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
8: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
9: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
10: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
11: रसिक श्रोते हो नमस्कार. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम. या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकूयात 50 ते 60 दशकातले आवाजाचे जादूगार मुकेश यांच्या स्वरातील काही सदाबहार गाणी.

श्रोते हो, मुकेश भारतीय चित्रपट संगीतातील भावपूर्ण आणि हृदयस्पर्शी आवाजाचे जादूगार, पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित अजरामर पार्श्वगायक मुकेश यांचं पूर्ण नाव मुकेशचंद माथुर असं होतं. 22 जुलै 1923 रोजी दिल्ली इथे जन्मलेल्या मुकेश यांनी आपल्या साध्या, सरळ आणि अंतःकरणाला भिडणाऱ्या गायकीनं रसिकांच्या मनावरती कायमचं अधिराज्य गाजवलं. श्रोते हो, ते दशक होतं 1950 आणि 60 एका अर्थानं हिंदी चित्रपटाचं सुवर्णयुगच होतं असं म्हणावं लागेल. शंकर जयकिशन, नौशाद, सलील चौधरी, कल्याणजी आनंदजी, अनेक दिग्गज संगीतकारांनी मुकेश यांच्या आवाजाला अजरामर चाली देऊन त्यांना परिपूर्ण केलं.

श्रोते हो आपण ऐकत आहात हिंदी चित्रगीतांचा कार्यक्रम. आपणासोबत मी श्याम कुलकर्णी आणि या कार्यक्रमात आपण ऐकत आहात मुकेश यांच्या स्वरातील काही बहारदार गाणी.

0: श्रोते हो, मुकेश यांच्या गायकीचं वैशिष्ट्य ते म्हणजे त्यांनी कधीही गाणं केवळ गाण्यासारखं गाण्याचा प्रयत्न केला नाही, तर गाण्यातल्या भावना खऱ्या अर्थानं ते जगले. त्यामुळेच त्यांचं कोणतंही गाणं आपण ऐकलं तरी देखील ते गाणं वेगवेगळ्या प्रकारच्या भावनांनी ओतप्रोत भरलेलं असतं. त्या भावना गाणं ऐकताना सहजपणे आपणाला जाणवतात आणि मग आपण त्या गाण्यात मुकेश यांच्या जादुई स्वरात हरवून जातो.
1: मैंने

0: आपकी उम्र क्या?
1: 30.
0: 30. 100 में से 30 गए कितने रह गए दोस्त?
2: 70.
0: 70. आपकी जिंदगी 70 साल से ज्यादा नहीं. आपको मालूम है आपकी बीमारी क्या है? आपकी बॉडी, जिस्म, शरीर जो कि आहिस्ता आहिस्ता खत्म हो रहा.
1: आप कहना क्या चाहते हैं?
0: यही कि क्या फर्क है 70 साल और 6 महीने में. मौत एक पल है बाबू मुशाए, आने वाले 6 महीने में जो लाखों पल में जीने वाले उसका क्या होगा? बाबू मुशाए, जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं. हद करते हो. मौत के डर से अगर जिंदा रहना छोड़ दिया तो मौत किसे कहते हैं? क्यों दोस्त? बाबू मुशाए, जब तक जिंदा हूं तब तक मरा नहीं. जब मर गया साला मैं ही नहीं तो फिर डर किस बात का?
3: सोते हो? हा डायलॉग कानावरती पडला ना पडला तोच आपण आठवतो. तो चित्रपट म्हणजे आनंद. यामध्ये अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 1971 सालचा हा चित्रपट सुपरहिट ठरला. हा चित्रपट अनेकांनी पाहिलाही असेल, नाही का? हा चित्रपट आपल्याला शिकवतो की आयुष्य किती मोठं आहे, त्यापेक्षा ते आयुष्य किती आनंदाने जगलो हे खूप महत्वाचं असतं. आता जे गाणं आपण ऐकणार आहोत ते गाणं ऐकताना अनेकांच्या डोळ्यात नकळत पाणी येतं. मृत्यू, जीवन, आशा आणि जीवनाकडे बघायची सकारात्मक दृष्टी असा संगम या गाण्यातून आपल्याला अनुभवायला मिळतो.

श्रोते हो, जीवनाकडे उदात्त दृष्टीने व्यापकपणे पाहिलं तर आपला दृष्टिकोन बदलून जातो आणि जीवन जगण्यामध्ये एक आनंद येतो, नाही का? मुकेश यांचा स्वर हा अगदी समर्पक असा आहे या शब्दांना. श्रोते हो, या कार्यक्रमाची सांगता करूयात या सुंदरशा गीतानं. मुकेश यांच्या स्वरातील हे गीत आपणाला नक्की आवडेल. या कार्यक्रमातून मी श्याम कुलकर्णी आपली

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं.

0: आता राखी पौर्णिमेला दादाला बघूया.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
0: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: या चित्रपटामधलं आशा भोसले आणि अनवर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

0: तुमचं बिल यात वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स
3: अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा स्वरामध्ये कमांडर या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: दो बदन या चित्रपटामधलं शकील बदायुनी यांचं गीत आता ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात. संगीतकार रवी.

0: वस्तू, कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची बळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: यांनी गायलेलं गीत मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, संगीतकार सचिन देव बर्मन आणि चित्रपट आहे बात एक रात की.
3: अरे

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात असद भूपाली यांचं गीत, मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजामध्ये। एक पहेली या चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी।

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
2: यांनी गायलेलं आग या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात भेजाद लखनवी यांची शब्दरचना संगीत दिला आहे राम गांगुले यांनी

जी है रात को जी चमके चंदा तेरे बिन पाए नहीं चैन ये बंदा जी।

0: रात को जी है रात को जी उड़ते बादल साथ हमारे गोरी दूर चली चली मैं का करूँ रामा
1: तुमचं बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: बिल या वस्तू कानातले,
8: पहिल्या पगारातून आईसाठी,
7: संधीची बळी,
8: बाबांना पूजेसाठी,
7: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या, अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
8: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
7: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
8: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
9: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स कॅन.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्प
3: रामराम मंडळी मी डॉक्टर राजेश नामदेव आहेर म्हणजे तुमचा लाडका बाळू बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ नाशिक आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी डाउनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 हे ऍप मंडळी आज तिसरा रविवार आज आपल्या बरोबर आहे डॉक्टर अतुल किडीकर पेडियाट्रिशियन फ्रॉम नाशिक आणि किशोरावस्थेवर लेक्चर्स घेणारे काउन्सिलिंग करणारे डॉक्टर 2 आठवडे आपण विषय किशोरावस्थेवर बोललो राईट फ्रॉम एज 9 to 16 आणि आता आपण बोलणार आहोत सेक्शुअल एज्युकेशन आय डोंट विच इज दॅट स्टार्ट्स डॉक्टर बॉल इज इन युअर कोर्ट सेक्शुअल एज्युकेशन
4: सेक्शुअलिटी एज्युकेशन म्हणतो आपण
3: ओके
4: सेक्शुअल
3: अजून सुद्धा त्याच्यावर डिस्कशन होतं की ते शिकवावं की नाही आणि माझं प्रामाणिक मत ते शिकवलंच पाहिजे
4: आणि
3: मागचे 2 रविवार तुमच्या बरोबर ऐकल्यानंतर मला तर असं वाटायला लागलं ते शिकवण्याशिवाय पर्यायच नाही
4: बरेचदा मोठ्या लोकांना खंत अशी असते की आम्हाला कोणी का नाही शिकवले हे आणि याचं म्हणजे आम्ही जे काही सुरुवात करतो याची अतिशय लहान वयापासून करतो की 2 वर्षाच्या मुलापासून तुम्ही याची सुरुवात करू शकता आपल्या शारीरिक अवयवांची माहिती देऊन प्रत्येक अवयवाचं काम काय आहे आणि ते कशासाठी आहे त्याची माहिती आपण मुलांना द्यायला पाहिजे आणि साधारण 4 ते 5 वर्षापासून आपण मुलांना म्हणजे त्यांनाही कळतं की अंतर्वस्त्र म्हणजे काय सो अंतर्वस्त्राने झाकलेले जे काही अवयव आहेत आपले छाती म्हणा मांड्या म्हणा आणि ओठ चेहरा याला कोणी हात लावता कामा नये हे आपण मुलांना शिकवायला पाहिजे जसजशी मुलं मुली मोठे होतात तसं तसं याचं आपण वयानुसार आपण त्याचं प्रशिक्षण द्यायला पाहिजे की साधारण आजकाल मासिक पाळी मुलींमध्ये लवकर येते तर साधारण 7व्या 8व्या वर्षी आपण मुलींना मासिक पाळी काय येते त्याचं म्हणजे काम काय आहे आणि त्याच्यामध्ये घेण्याची काळजी काय आहे याचं प्रशिक्षण पालकांकडनं शिक्षकांकडनं किंवा डॉक्टर्सकडनं मुलांना द्यायला पाहिजे बरेचदा हे प्रशिक्षण कसं द्यायचं हे पालकांना कळत नाही ते कसं द्यायचं आपण ते थोड्या वेळाने बघूया जसं मुलं मोठी होतात 12-13 वर्षाच्या मुलांना आजकाल आपण म्हणतो की बघतो की सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये सेक्शुअल अब्युजला म्हणजे लैंगिक अत्याचाराला 12-13 वर्षाच्या मुला मुलींना जायला सो त्यांना हार्मफुल टच काय आहे खराब स्पर्श काय आहे कुठला आहे आणि चांगला स्पर्श काय आहे याचं प्रशिक्षण देण्याची गरज आहे ते देण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे एक वाक्य मुलांना फक्त शिकवायला पाहिजे की तुमची आई सोडून तुमच्या अंगाला हात लावायचा कुणालाही हक्क नाही ते कोणी असो अगदी आदरणीय व्यक्ती असो शिक्षक असो नातेवाईक असो शेजारचे काका असो रिक्षावाले असो ट्रकवाले असो कोणीही असो अनोळखी ओळखीचे कोणीही
3: मित्रमैत्रिणींना
4: सुद्धा नाही तुमच्या परवानगीशिवाय फक्त तुमची आई तुम्हाला हात लावू शकते आणि हे जेव्हा आपण मुलांना वारंवार सांगतो तेव्हा त्यांना कळतं की यस मला इथे धोका आहे सो बेसिकली अब्यूज टाळण्याच्या आणि बाकीचं जे काही प्रशिक्षण आहे पण ते नंतरही मुलांना देऊ शकतो कुटुंब नियोजनाचं म्हणा किंवा बाकीच्या ज्या काही पुढच्या लैंगिक समस्यांचा काय जो काय विचार असेल तो पण या मुलांना हे शिकवायला लागतं की घर असो किंवा बाहेरचं असो आदरणीय असो कोणीही असो
3: किती इन्फ्लुएन्शियल असो किती पॉवरफुल असो
4: इनफॅक्ट जास्त पॉवरफुल असला की तो जास्त अत्याचार करण्याची शक्यता असते आणि तुमच्यासारख्या अनेक मुलांना करण्याची शक्यता असते सो हे होऊ नये म्हणून काय करायचं की तुम्ही मुलांना आधी शिकवायला पाहिजे त्याच्याच बरोबर
3: सर मला सांगा 3 वर्षाचा पोरगा पोरगी हे समजू शकतो
4: 5 वर्षाच्या मुलांना प्रायव्हेट पार्ट्स काय आहेत ते कळतं
3: ओके
4: 5 वर्षाच्या मुलांना तुम्हाला साधे शब्द सांगायचं म्हणजे तुमच्या अंतर्वस्त्रातली जागा जी आहे त्या जागेला कोणाला हात लावू द्यायचं नाही हे सांगायचं त्यांना कळतं ते
3: आणि मग ते शिकतात व्हेरी गुड
4: आणि ते समजा होत असेल तर काय करायचं ते होऊ नये म्हणून काय करायचं ते होत असताना काय करायचं आणि ते झाल्यानंतर समजा दुर्दैवाने काय करायचं याचं प्रशिक्षण आपण मुलांना द्यायला पाहिजे सो बेसिकली ते होऊ नये म्हणून आपण त्यांना शिक्षण देण्यापलीकडे आपण काही करू शकत नाही. त्यांना एक सुरक्षित वातावरण देण्यापलीकडे आपण काही करू शकत जे आता कमी झालेलं आहे. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, घरात फारसं असं काही होऊ शकत नसे, आजी आजोबा कोणीतरी घरात असायचं. आता संधी भरपूर आहे त्या मुलांकडे. सो संधी जेवढ्या जास्त आहेत तेवढा अब्यूज पण जास्त आहे, तेवढा अत्याचार पण जास्त आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुलांना,
3: सॉरी टू से, आय डोंट नो वेदर आय एम आस्किंग यू प्रॉपर क्वेश्चन ऑर नाही, पण हा माझ्या दृष्टीने विचारणं खूप गरजेचं आहे. यू आर सिनियर डॉक्टर आहात, नाव घेऊ काहीच घेऊ नका, पण असे बॅड टच करणारे कोण असतात? ब्लड रिलेशन्स मधले असतात?
4: ब्लड रिलेशन्स मध्ये जास्त आहेत.
3: तुम्ही डायरेक्ट कोणकोण असले, म्हणजे माझ्या प्रेक्षकांना समजलं पाहिजे की कोण खतरनाक असू शकतो, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट काही नावं घ्या.
4: आता याच्यामध्ये बेसिकली मी मगा सांगितलं त्याप्रमाणे, घरातली बाकीच्यांच्या दृष्टीने आदरणीय रिस्पेक्टेड अशी जी काही व्यक्ती असते, मग त्याच्यामध्ये जावाई असू शकतो, सासरे असू शकतात, काका असू शकतात, मामा असू शकतात, कोणीही असू शकतात. आणि बरेचदा जवळजवळ 90% घटनांमध्ये, 80% घटनांमध्ये ही व्यक्ती त्या मुलाच्या किंवा मुलीच्या माहितीची असते.
3: बरं, आता मला दुसरा प्रश्न विचारायचा, हे लोक अप्रोच कसं करतात बाळांना, लहान पोरांना?
4: हे काय संधीची वाट बघत असतात की बो घरात कोणी नाही आहे आणि मी अशा पोझिशनमध्ये की मला कोणी नाही म्हणू शकणार नाही, मग हळूहळू त्या मुलाशी किंवा मुलीशी ते मैत्री सांधतात.
3: कशी सांधतात?
4: काय चॉकलेट देतील, काहीतरी गोड बोलतील, मी तुला गोष्ट सांगतो, मग त्या गोष्टीत असं होतं, मग तो राजा असतो, त्याचा एक राजपुत्र असतो, मग तो त्या राजपुत्राला असा धरतो, असं म्हणून ते गोष्टीतनं पण सांगू शकतात. कधी कधी हे त्यांच्या मोबाईल मधनं किंवा याच्यामधनं व्हिडिओ दाखवतात की आपण आता असा गेम खेळूया का, आणि आपण आता हे करू शकतो, कशाही प्रकारे करू शकतो. पण हे बहुतेक वेळेला त्या व्यक्तीने प्लॅन केलेली एक ऍक्टिव्हिटी असते त्याच्या डोक्यात. हे
3: आणि तो माणूस आपण ओळखूच शकत नाही.
4: तो ओळखू शकतो, दुर्दैवाने तो ओळखू येतो घरच्यांना. पण बरेचदा मुलं आईला किंवा वडिलांना सांगतात की यांनी मला असं केलं, पण तर ती आदरणीय व्यक्ती आहे ना, त्या व्यक्तीचा अपमान करायचा म्हणजे मग सगळ्यांचाच रोष कुटुंबाचा आपल्यावरती. त्यापेक्षा जाऊ दे, तू लक्ष नको देऊ, दुर्लक्ष कर.
3: मला तो मान्सून वेडिंग पिक्चर आठवला
4: अक्षरशः. अहो किती सिनेमे आहे त्याच्यावरती. आणि तो हायवे नावाचा एक सिनेमा होता, तुम्ही बघितला असेल तर, आलिया भट्टचा, त्याच्यामध्ये पण हा असा प्रसंग अतिशय चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे की तिचे अतिशय आदरणीय असे काका असतात, तेच तिच्यावर लहानपणापासून वारंवार अत्याचार करत असतात. सो मुळात हे होऊ नये म्हणून काय करायचं, तर लहानपणापासून मुलांना आपण चांगला स्पर्श, वाईट स्पर्श, आणि तिसरा एक स्पर्श असतो तो कन्फ्युजिंग स्पर्श असतो, संभ्रम तयार करणारा की हा चांगला आहे का वाईट आहे. म्हणजे उदाहरणार्थ कोणतरी आपल्याला आंघोळ घातल्यानंतर आपला अंग पुसतोय, तर काही अवयवांजवळ जर खूप जास्त पुसापूस चालली असेल तर तो संभ्रमित करणार असतो की हे बरोबर चाललंय का नाही. हे पण मुलांना कळवायला लागतं की या भागांमध्ये कोणालाही काही करू द्यायचं नाही. आता हे प्रशिक्षण झालं होऊ नये म्हणून. दुसरा
3: आपण आता कोणत्या अवयवगटाबद्दल बोलतोय?
4: हे आपण 5 ते 20 अशा वयोगटात बोललो होतो,
3: त्यावेळेस तर समजत
4: नाही, समजत
3: काय बोलताय,
4: नाही समजत,
3: गुड टच बॅड टच
4: नाही समजत
3: डॉक्टर.
4: अहो नाही समजत
3: सिरियसली,
4: म्हणजे अगदी मोठ्या वयस्कर झालेल्या लोकांना सुद्धा बॅड टच.
3: डॉक्टर आय एम शॉक्ड.
4: येस यू शुड बी, कारण शिकून घ्या
3: काय बोलताय.
4: हो लोकांना कळतच नाही आणि हे कळवायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे समजा त्या व्यक्तीला असं वाटलं ना की म्हणजे त्या मुलाला किंवा मुलीला की बाबा या व्यक्तीपासून आपल्याला जर असा धोका आहे, तर शक्यतो त्या व्यक्तीबरोबर एकटं राहणं टाळलं पाहिजे. की समजा आई म्हणाली अगं मी जरा जाऊन येते अर्धा तासात, तू जरा थांब, काका आहेत घरात किंवा मामा आहेत घरात, तर तिने सांगायला पाहिजे मी पण तुझ्याबरोबर.
3: आणि ही आईसाठी हिंट आहे? नाही
4: आईसाठी हिंट आहे, नाही आईला माहिती असतं, पण नाही बहुते असं त्यांना काय वाटेल घरी मला एकट्याला सोडून गेले दोघी जणी. इतकं म्हणजे ते नाजूक आणि क्लिष्ट प्रकरण आहे. सो
3: क्लिष्ट आहे का आपण क्लिष्ट करतो?
4: दोन्ही थोडस क्लिष्ट आहे, पण आपण अजून क्लिष्ट करतो लपवून ठेवून, न सांगून, न बोलून, न वाच्यता करून. सो त्या व्यक्तीवर एकटं राहणं टाळावं. तुम्ही पार्टीमध्ये गेला, कुठे कुठे सेलिब्रेशन करायला गेला, तुम्हाला कोणी जर काही ड्रिंक आणून दिलं असेल तर ते तुम्ही सील्ड बॉटलमधनं आपलं आपलं कोल्ड्रिंक ओतून घ्या. त्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा पदार्थ घातला जाता कामा नये, या प्रकारे तुम्ही टाळू शकता. त्यानंतर समजा असं काही होत असेल, मागे मी जसं सांगितलं की तुमचा उजवा गुडघा तुमची नखं व्यवस्थित वापरा, काहीच जमलं नाही तर दचकून न जाता घाबरून न जागा जोरात ओरडा की नाही मला आवडत आहे तू जे काय करतोयस, आणि आसपासच्या लोकांना सावध करा की मला ही व्यक्ती त्रास देते आणि तुमची योग्य ती दखल घेतली जाईल तुमच्या तक्रारीची. समजा दुर्दैवाने असं काही होऊन गेलं असेल तुमच्या रिलेशनशिपमध्ये, सो कॉल्ड क्रशमध्ये, लव्ह अफेअरमध्ये, प्रेम प्रकरणात, की तुमच्यावरती त्याच्यावर झालेला आहे किंवा जबरदस्ती झालेली आहे, तर तुम्ही सगळं काही मनातल्या मनात कुढत न बसता मोकळेपणाने कोणाच तरी बोला. मग ती तुमचे पालक असू शकतात, आयडियली पालकांशीच शक्यतो बोलायला पाहिजे, पण मावशी असू शकते, आत्या असू शकते, चुलत बहीण असू शकते, कझिन, डॉक्टर असू शकतो, तुमचे मित्रमैत्रिणी असू शकतात, कोणाच तरी बोला, शिक्षक असू शकतात जर त्यांचे कान ऐकायला तयार असतील तर. म्हणून ते पहिल्या एपिसोडचं मी तुम्हाला सांगतो की आपलं कम्युनिकेशन जे आहे, आपला सुसंवाद जो आहे तो फार महत्वाचा आहे,
3: सगळ्यात
4: त्याच्यावर तो पाया आहे, त्याच्यावरती सगळी सो तुमचा सुसंवाद ज्यांच्या कोणाशी चांगला आहे असं तुम्हाला वाटतं त्यांच्याशी बोला. आणि आजकाल एक दोन छान नंबर दिलेले आहेत सरकारने, तर ते
3: प्लीज नंबर माहिती असेल जसं,
4: हां, तर ते तुम्हाला ऑनलाईन काही त्रास होत असेल मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपवरती किंवा इंस्टाग्रामवरती व्हॉट्सअपवरती किंवा तुम्हाला पर्सनली कोणीही काही त्रास देत असेल, तर हे दोन नंबर लक्षात ठेवायचे. ऑनलाईनसाठी जे सायबर हॅरॅसमेंट जे काही होते तुमची त्याच्यासाठी 1930 हा 1930 टोल फ्री नंबर आहे. याच्यामध्ये तुमची कुठलीही प्रकारची तुमची ओळख दाखवली जात नाही, गोपनीयता राखली जाते, आणि या नंबरवरती तुम्ही तक्रार नोंदवल्यानंतर 1 आठवड्याच्या आत त्या व्यक्तीला त्याचा मोबाईल ताब्यात घेण्यात येतो, त्या व्यक्तीला शासन होऊ शकतं. आणि दुर्दैवाने म्हणजे माझं इथल्या आपल्या अधिकाऱ्यांशी पण बोलणं झालं सायबर क्राईमवाल्या, ते पण म्हणाले की 10 पैकी 9 लोक तक्रारच करत नाही म्हणे. आम्ही लोकांना इतक्या प्रकारे सांगून झालेले की आम्हाला कळवा, आम्ही येऊ, तुमच्या नावाची काहीही कुठेही सगळी गोपनीयता राखली जाईल, तुमची ओळख दिली जाणार नाही, काहीही त्रास होणार नाही तुम्हाला. दुसरा नंबर आहे 10981098, तो चाइल्ड हेल्पलाईनचा नंबर आहे, इंटरनॅशनल नंबर आहे, फ्री, टोल फ्री आहे, तुम्ही कुठनंही फोन करू शकता. पण सायबर क्राईमसाठी 1930 हा अतिशय उत्कृष्ट लक्षात ठेवण्यासारखा नंबर आहे, 1930, आणि त्या नंबरवरती तुम्ही 24 तास कधीही कोणालाही कॉन्टॅक्ट करू शकता. ह्या गोष्टी आपण करायला पाहिजे. तुम्हाला खूप जास्त मानसिक तणाव आला असेल त्या सगळ्या घटनांमधनं, नॅचरली येऊ शकतो तो, सो त्याच्यासाठी काउन्सिलिंगची गरज असते तुम्हाला की तुम्ही यातनं तणावातनं या बाहेर कशी आल. आणि मानसिक तणाव ही खूप फार मोठा म्हणजे कार्यक्रमच आहे तो, एक मोठ्या प्रकारचा मानसिक तणाव कसा काय हाताळायचा. पण सध्याच्या मुलांच्या बाबतीत, किशोरवयीन मुलांच्या मुलींच्या बाबतीत म्हणाल तुम्ही, तर मानसिक तणाव हा बऱ्यापैकी त्यांना अभ्यासाच्या स्ट्रेसमुळे येतो. इतकी कॉम्पिटिशन वाढलेली आहे, इतकी स्पर्धा वाढलेली आहे, इतकी क्लासेस करा, शाळा कॉलेजेस करा, घरी येऊन परत अभ्यास करा, मित्रमैत्रिणी आहेत, रिलेशनशिप्स आहेत, त्यानंतर घरातले एकंदरीत कौटुंबिक सुसंवाद कमी कमी होत चाललेला आहे, आई वडील अवेलेबल नाही आहेत, कोणाशी मन मोकळा करावं अशी व्यक्ती मिळत नाही आहे, त्यात बाहेरची प्रलोभन आहेत, ड्रग अब्यूज आहे, सेक्शुअल एक्सपेरिमेंटेशन आहेत, सध्याच्या बघता तुम्ही तर ट्रॅफिक कंडिशन्स आहेत, इकडून तिकडे जायला वेळ लागतोय, करप्शन आहे, पोल्युशन आहे, पॉवर्टी आहे, हे सगळ्याचं कुठेतरी या मुलांवरती खूप जास्त प्रकारात तणाव येतो. माझं फ्युचर काय आहे, माझं करिअर काय आहे याच्यावरती कन्फ्युजन आहे, माझ्या मित्रांना आता सगळं जमतंय, मला काहीच कसं येत नाही, मी कमी तर नाही पडत त्यांना कुठे, या प्रकारचं एक तणाव मुलांवरती येऊन त्या तणावाखाली मुलं अभ्यासात मागे पडतात, त्यांच्या करिअरमध्ये मागे पडतात, मग ते शॉर्टकट्स बघतात. शॉर्टकट्स म्हणजे काय? ड्रग्स घेणे, बाकीचे प्रयोग करणे, रॅश ड्रायव्हिंग करणे, सेक्शुअल प्रयोग करणे, इंटरनेटला ॲडिक्ट होणे, कम्प्युटर किंवा मोबाईलला ॲडिक्ट होणे, त्यानंतर देवाकडे प्रार्थना करणे की यावर्षीचा पेपर सोपा जाऊ दे रे बाबा, मी शिर्डीपर्यंत पायी चालतेन, मी 7 सोमवार करीन, त्यानंतर पुढे ढकलतात सगळं ते अभ्यासाचं शेड्यूल जे येते की बघू रे 4 महिन्यांनी परीक्षा, आत्तापासून कशाला अभ्यास पळवाटा या. आणि हे सगळं झालं त्याच्याने काही साध्य नाही झालं, ते स्वतःला इजा करू शकतात. किंवा इतरांना इजा करू शकतात. सो ह्या सगळ्या पळवाच्या आहे. मोठे लोक पण हे पळवाटा शोधत असतात, पण या मुलांमध्ये आपला जो मेंदू असतो तो इतका प्रचंड प्रमाणात हळवा असतो, मी म्हणेन अतिशय हळवा असतो, थोडा सुद्धा ताण त्याला सहन होईल असं सांगता येत नाही. तर त्याच्यामुळे ते पराकुटीची भूमिका ही मुलं घेतात, आणि त्या पराकुटीच्या भूमिकेतनं आपल्या देशामध्ये सध्या आपण जगामध्ये 3 नंबरला आहोत आत्महत्येच्या तरुण वयाच्या मुलांमधल्या. याचं कारण हे आहे की ही मुलं कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस जो आहे, ताण जो आहे, मानसिक ताण हा हाताळू शकत नाही, आणि हा हाताळून द्यायला आपण त्यांना शिकवलं नाही आहे. आपल्या काळी आपल्याला प्रत्येक गोष्टीला नाही म्हणण्याची मोठ्यांची पद्धत होती की बा तुम्ही समजा म्हणलं ना मला आता ऊसाचा रस पाहिजे, नाही सध्या पिता येणार नाही परीक्षा झाल्याशिवाय काही. ह्या मुलांना कोल्ड्रिंक मागा, लगेच मागवतील ते आणि आणून देतील. मला हा मोबाईल नाही तो मोबाईल पाहिजे, ते मॉडेल पाहिजे, लगेच पालक आणून देतात. कारण पालकांना वाटतं की आपण पैशाच्या विकत घेतलेल्या गोष्टींनी मुलांचं त्यांना मोठं केलं म्हणजे आपण उत्तम पालक झालो, महागड्या शाळांमध्ये मुलांना टाकलं म्हणजे आपण फार जबाबदारी पूर्ण केली. सो तसं नाही आहे. तुम्ही वेळ द्या, तुम्ही त्यांच्याशी चांगला संवाद साधा, कुठेतरी त्यांना बाहेर फिरायला घेऊन जा. त्यावेळेला
3: मुलांना काय हवंय नेमकं,
4: मुलांना काय, पालकांना काय, मोठ्यांना काय, म्हाताऱ्यांना काय, सगळ्यांना कोणीतरी आपल्याला जवळ करणार, आपल्याशी प्रेमाने बोलणार,
3: हक्काचं माणूस,
4: हक्काचं माणूस पाहिजे की यस बॉस मला काही झालं ना आयुष्यात मी या माणसाकडे जाऊ शकतो. तिथे काहीच नाही आहे हो. बरेचदा मी जसं पहिल्या याच्यामध्ये सांगितलं एकत्र कुटुंब पद्धती आता कमी होत चाललेली आहे. बऱ्याचशा पालकांमध्ये आता विभक्त राहण्याची प्रवृत्ती आलेली आहे. सो आई इकडे, वडील तिकडे, सो कोणीच नाही आहे त्यांना जायला सोबत. मग ते काय करतील करमणुकीसाठी? तुम्ही ज्या घरात आहात तुमच्याकडे कोणीच नाही आहे, तुम्ही काय कराल? नॅचरली टीव्ही किंवा मोबाईल बघाल ना, किंवा मित्रांना फोन करून नॉन स्पेसिफिक गप्पा मारत बसल. सो ही मुलं तेच करतायत. त्यांना आपण म्हणतो ही पिढी वाया गेली. ऍक्च्युली या पिढीमध्ये बल आणि बुद्धी याचा उत्तम विकास होतो. ही मुलं कमी आजारी पडतात, त्यांची शक्ती फिजिकल स्ट्रेंथ चांगली असते आणि बुद्धीचा विकास होतो. तुम्हाला उदाहरण देतो मी, छत्रपती शिवाजी महाराज घ्या, शहीद भगतसिंग घ्या, स्वातंत्र्यवीर सावरकर घ्या, न्यूटन, गॅलिलिओ, कितीतरी जण, ज्ञानेश्वर 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारे, लता मंगेशकर 12व्या वर्षी पहिलं फिल्मी गाणं म्हणणारी, सचिन तेंडुलकर 15व्या वर्षी पहिलं इंटरनॅशनल शतक म्हणणारे. सो या सगळ्या लोकांनी या 10 ते 19 या वयोगटामध्ये महान कार्य केले स्वतःसाठी आणि देशासाठी. सो या मुलांमध्ये खूप एनर्जी आहे, खूप ऊर्जा आहे, पण ती जर आपण योग्य प्रकारे वळवली नाही तर ही मुलं, म्हणजे आता तुम्ही घेतलं समजा 100 विद्यार्थी घेतले, 100 मुलं मुली घेतले, त्यातल्या 5% मुलांना काही गरज नसते, नॅचरलीच चांगलेच होतात पुढे. चांगले म्हणजे त्यांच्या दृष्टीने आणि आपल्या दृष्टीने. 5% मुलांना तुम्हाला कदाचित काउन्सेलिंग, सायकेट्रिक थेरपी काहीतरी लाग. 90% मुलं ही दोरीवरनं चालत आहेत, ती 5% इकडेही जातील, 5% तिकडेही जातील. सो आमचं काम काय आहे, ॲज काउन्सिलर्स म्हणा, डॉक्टर्स म्हणा, पिडियाट्रिशियन्स म्हणा, या 90% मुलांना चांगल्या बाजूने आपल्याला वळवायचं. त्याच्यासाठी आम्हाला कोणाची गरज लागते? आम्ही तर काही करू शकत नाही. आम्हाला पालकांची मुख्य म्हणजे गरज लागते आणि शिक्षकांची गरज लागते. जर मिळालं तर पॉलिसी मेकर्सची पण लागते, मीडियाची पण लागते. आम्ही काय करतो, आम्ही आपल्या पद्धतीने कामं करत राहतो. पण जोवर आपण सगळे मिळून या 90% मुलांसाठी, जे भारताचं 22.5% टीनेजर्सचं पॉप्युलेशन आहे, म्हणजे रस्त्यावरनं चालणारा दर 5वी व्यक्ती एक टीनेजर आहे. सो त्यांच्यासाठी आपल्याकडे काहीही सॉलिड असा राष्ट्रीय कार्यक्रम नाही आहे. आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून जो प्रयत्न केला, डॉक्टर्स, पिडियाट्रिशियन्स, पालक, मुख्य म्हणजे शिक्षक, शाळा, कॉलेजेस, पॉलिटिशियन्स, पॉलिसी मेकर्स, मीडिया, या सगळ्यांनी मिळून जर यांना थोडीशी दिशा दाखवून, नाही तर ही मुलं वाह्यातपणा करतात. तुम्ही बघा आता कुठल्याही राजकीय नेत्याच्या पोस्टरमध्ये तुम्हाला स्टॅम्प साईजचे छोटे छोटे फोटो दिसतात, पंप्या, गंप्या, टिपू, सुन्या, काय काय असतील ते. सो या सगळ्या लोकांना या बाजूला झुकवण्याच्या ऐवजी आपण चांगल्या बाजूने जर झुकवू शकलो तर या पिढीबद्दल आपण डेफिनेटली आपलं देणं जे काही आहे ते देऊ करू शकतो असं मला वाटतं.
3: मुला आणि मुलींमध्ये अपब्रिंगिंग मध्ये अजूनही पालक फरक करतात का? आणि तो फरक करावा का आणि करायचा असेल तर कसा करावा?
4: काही करायची गरज नाही आहे ऍक्च्युली. आता बऱ्याचशा कुटुंबांमध्ये मी बघतो की जिथे मुळात आईला थोडंसं स्वातंत्र्य जास्त मिळतं त्या घरामध्ये आईच्या मुलीला पण स्वातंत्र्य मिळतं. पण मी जसं पहिले आपल्या रविवारी सांगितलं की इथे पुरुष प्रधान संस्कृती जर असेल आणि स्त्रीला एकंदरीत दुय्यम वागणूक मिळत असेल तर ती स्त्री हे हळू तिच्या रक्तात ते भिनलं जातं की मुली किंवा स्त्री जी आहे ही थोडीशी सेकंडरी आहे, दुय्यम दर्जाची वागणूक तिला मिळू शकते किंवा मिळाली तर त्या तिने वाईट वाटण्याचं कारण नाही कारण तिचं कर्तव्य आहे. मग ती मुलगी पण त्या घरातली तशी होते. सो आत्ताच्या ज्या शिकलेल्या थोड्याफार इंडिपेंडंट अशा स्त्रिया आहेत त्यांच्या मुलींना असं कधीच वागवलं जात. आणि याच्यामध्ये मुख्य समावेश जो आहे, सहभाग जो आहे, तो घरातल्या पुरुषाचा आहे. तर माणसाने आपल्या बायकोला, आईला थोडीफार सहानुभूती म्हणा, थोडंफार आदर देण्याची एक प्रवृत्ती म्हणा, वागण्यातनं बोलण्यातनं नॉन व्हर्बली सुद्धा अशी जर दिली तर त्या मुलाला घरातल्या कळतं जो वाढतोय वयाने की वो बाई म्हणजे किंवा मुलगी म्हणजे फक्त टाकाऊ वस्तू किंवा वापरण्याची वस्तू अशी नाही आहे, ती पण एक व्यक्ती आहे. आणि ती व्यक्ती म्हणून जेव्हा तुम्ही तिला, ऍक्च्युली आजकाल उलट आहे काही घरांमध्ये की ती मुलगी किंवा स्त्री नवऱ्याला थोडी व्यक्ती म्हणून वागवायची गरज आहे, पण ती जर तुम्ही मुभा दिली, ती जर तुम्ही समज दिली लहानपणापासून, तर मला वाटतं हा स्त्री पुरुष भेदभाव राहण्याचं काही कारण नाही आहे.
3: सगळ्यात महत्वाचं मुलांसाठी कुणी असेल घरात त्या पॅरेंट्स नंतर तर शिक्षक
4: हो.

0: आता शिक्षकाचा रोल जर म्हणाल तुम्ही, शिक्षकाचा रोल म्हणाल, सगळ्यात पहिले म्हणजे शिक्षण देणं, दुसरी गोष्ट म्हणजे मोटिवेटर म्हणून काम करणं, मुलांना प्रोत्साहन देणं, त्यांना मार्ग दाखवणं, तिसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यातले काही प्रॉब्लेम असतील, शिक्षकांबरोबर मुलं बराच वेळ असतात पण वर्गातल्या एखाद्या विद्यार्थ्यांवर किंवा विद्यार्थिनीमध्ये आम्ही साधा सरळ हिशोब म्हणतो की कुठलाही त्रास जो आहे, प्रॉब्लेम जो आहे, अभ्यास न करणं, मानसिक ताणतणाव, एकटं वाटणं, रडणं, चिडचिड करणं, हे 2 आठवड्यापेक्षा जास्त असेल, त्याचं तीव्रता वाढत असेल, त्याच्यामुळे त्या मुलाच्या झोपेवरती खाण्यापिण्यावरती परिणाम होत असेल किंवा शाळेच्या अभ्यासामध्ये त्याची अधोगती होत असेल, तर हा प्रॉब्लेम शिक्षिका किंवा शिक्षक ओळखू शकतात. कारण मुलं आजकाल 5-6 तास कमीत कमी शाळांमध्ये असतात. तर 2 आठवड्यापेक्षा तीव्रता वाढणारा, तुमच्या अभ्यासावरती, झोपेवरती, खाण्यापिण्यावरती परिणाम करणारा कुठलाही प्रॉब्लेम असेल तर ताबडतोब तुम्ही मदत घ्यायला पाहिजे. जर तुम्ही स्वतः सोडवू शकाल तर चांगलीच गोष्ट आहे, नसाल तर तुम्ही प्रोफेशनल मदत घ्यायला पाहिजे. काउन्सिलिंग म्हणा किंवा आजकाल बऱ्याचशा शाळांमध्ये स्कूल काउन्सिलर आहेत, पण तुम्ही प्रोफेशनल काउन्सिलरची मदत घ्यायला पाहिजे. आणि हे ओळखण्याचं काम म्हणजे अर्ली इंटरव्हेन्शनचं काम, काउन्सिलरचं काम शिक्षक करू शकतो, मोटिवेटरचं काम शिक्षण देण्याचं म्हणजे एज्युकेटरचं काम करू शकतो, आणि रेफरल जो काही गरज पडली, गडबड वाटली तर रेफरल करण्याचं काम, आणि या सगळ्यामध्ये पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये एक मेळ असणं, एक अटॅचमेंट असणं हे फार महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यासाठी. सो शिक्षकाचं काम मोठं आहे, करायला गेलं तर म्हणजे जगापेक्षाही मोठं आहे असं म्हणू शकू, पण अंत नाही त्याला काही. पण बऱ्याचशा शाळांमध्ये आपण बघतो की टेम्पररी शिक्षक येतात, काही महिने येतात, काही महिने निचारल्या जातात, टाइमपास म्हणून येतात असं मी म्हणणार नाही, पण पैशासाठी येऊ शकतात, काहीतरी स्वतःची एक महत्वाकांक्षा पूर्ण करायची म्हणून पण येऊ शकतात. पण ठीक आहे ना, तुम्ही आलात ना शिक्षक म्हणून आलात तर मग निदान एवढी 5-6 कामं करा की तुम्ही मोटिवेट करा मुलांना, त्यांना शिक्षण द्या, त्यांना त्यांचे प्रॉब्लेम्स लवकर ओळखा, त्यांना रेफर करा, त्यांना जमलं तर काउन्सिलिंग करा, आणि या सगळ्या याच्यामध्ये थोडंसं प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न करा टीका करण्यापेक्षा. शिक्षकांची भूमिका आहे फक्त टीका करण्याची नसून, पु ल देशपांडेंचे एक चितळे मास्तर नावाचे एक शिक्षक होते बघा, तर ते जसे मुलांना प्रोत्साहन द्यायचे तसं तुम्ही मुलांना प्रोत्साहन द्या, मागे पडलेल्या विद्यार्थ्यांना पुढे खेचा, पुढे असलेल्या विद्यार्थ्यांना अजून पुढे जाण्याची संधी द्या, आणि थोड्या प्रकारे त्याच्यासाठी पण सुसंवाद लागतो, जो कुटुंबात लागतो, सो तो फार महत्वाचा आहे.
1: सर 3 आठवडे आपण बोलतोय, सुरुवात सुसंवादावरून सुरू झाली, एंड पण सुसंवादावर आलं,
0: तेच महत्व.
1: एकदा माझं प्रामाणिक मत आहे, 2-3 मिनिटं सुसंवाद कसा साधावा पॅरेंट्सने आणि शिक्षकांनी आणि समाजाने या टीनेजर्स बरोबर हे सांगा.
0: टीनेजर्ससाठी जसं मी पहिल्या आपल्या एपिसोडमध्ये सांगितलं की त्यांच्या स्टेजेस समजून घ्या की 10 ते 13 मध्ये काय काय बदल होतात, 13 ते 16 मध्ये काय काय होतात आणि 16 ते 19 मध्ये काय काय होतात हे आधी पालकांनी समजून घ्यायला पाहिजे. सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट मी माझ्याकडे येणाऱ्या सगळ्या टीनेजर्सला सांगतो, पालकांनाही शिकवतो, की आपल्या मेंदूचा जो सगळ्यात पुढचा भाग आहे, प्री फ्रॉन्टल कॉर्टेक्स म्हणतो आपण कपाळाच्या मागचं, तो डेव्हलप व्हायला, तो त्याचं म्हणजे चांगलं पिकायला, मॅच्युअर व्हायला, परिपक्व व्हायला 17 वर्षापर्यंत आपल्याला जमत नाही. 17 वर्षानंतर त्याची वाढ सुरू होते, मॅच्युरिटी सुरू होते. तोपर्यंत आपलं जे भावनांचं सेंटर असतं, लिंबिक सिस्टीम म्हणतो आम्ही त्याला, मेंदूच्या आतमध्ये असतं, ते खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतं. त्यामुळे या वयाच्या आधी मुलं अतिशय भावनिक असतात, टचकन डोळ्यात पाणी येईल, धाडकन दार आपटून घेतील वगैरे वगैरे वगैरे. हा जो भाग आहे हा मॅच्युअर व्हायला, परिपक्व व्हायला 17 वर्षानंतर सुरुवात होते आणि ती 24 वर्षापर्यंत चालू शकते. त्यामुळे आपल्याकडे लग्नाचं पण वय त्याच्यानंतरचं आहे, मतदानाचं वय पण 18 केलेलं आहे, कारण कदाचित ते पटलं असेल लोकांना की बाबा इतक्या आत मॅच्युरिटी येत नाही, पण या मुलांना वय त्याची घाई आहे. आजकालच्या किशोरवयीन मुलांना पटकन मोठं व्हायचं कारण त्यांना असं वाटतं की मोठं झालं की खूप मजा येईल, पण ॲक्च्युली नंतर कळतं की तेच वय बरं होतं. सो या 2 गोष्टी आपल्याला मुलांना व्यवस्थित कळवायच्या आहेत आणि पालकांना पण, की त्यांची वयाप्रमाणे त्यांची वागणूक जी आहे ती बदलू शकते, की बाबा 10 ते 13 मध्ये आमचं गँग एज असणार आहे, आम्ही आमची टीम बनवणार आहोत, 14 ते 16 मध्ये आम्हाला खूप जास्त प्रमाणात शारीरिक आकर्षण वगैरे, ड्रग एक्सपेरिमेंटेशन वगैरे करायची, सेक्शुअल एक्सपेरिमेंटेशन करायची, एक टेंडन्सी

0: असू शकते आणि 17 ते 19 नंतर आमचा मेंदू थोडासा शांत होईल, मग आम्हाला थोडी परिपक्व. सो ह्या गोष्टी कळवल्या, 2 चार्ट्स मुलांना जर कळवले, शिक्षकांना कळवले, तर नॅचरली तुमचा कौटुंबिक शालेय सामाजिक सुसंवाद वाढू शकतो.
1: क्या बात आहे डॉक्टर साहेब, मजा आली, खूप छान बोललात,
0: धन्यवाद.
1: जाता जाता सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो सगळे लोक इतर इंटरव्ह्यूवर पहिल्यांदा विचारतो, जो मी नेहमी शेवटचा विचारतो, आपके बारे में कुछ कहिए.
0: माझ्या म्हणाल तर तुम्ही टीनेजच्या म्हणजे या किशोरवयीन अवस्थेतल्या आठवणी खूप सांगण्यासारख्या आहेत, पण त्याला कदाचित 1 तास लागू शकतो, जास्तही लागू शकतो. पण एक अतिशय चांगली आठवण म्हणजे मला अजूनही डोक्यात आहे, ती 2-3 आहेत, की मी असंच 8वी 9वी 10वीमध्ये असेल.
1: नाशिकच?
0: माझं बऱ्याच ठिकाणी शिक्षण झालंय, नागपूर, जळगाव, इकडे.
1: अच्छा.
0: सो मी नागपूरला एका शाळेत असताना हुशार होतो कदाचित त्यावेळेला. सो आमचे शिक्षिका आणि शिक्षक मला सगळे कामं सांगायचे, पहिल्याच बाकावर बसायचो, त्यामुळे जा रे तो पृथ्वीचा गोल जो आमच्या हेडमास्टरांच्या रूममध्ये ठेवलेला असायचा काचेच्या टेबलच्या तिथं, तो घेऊन ये पटकन. तर मी तो पळत पळत जाऊन घेऊन यायला लागलो. जिन्यातनं वळत असताना मला असं एक आमच्या वर्गातली एक चांगली दिसणारी मुलगी होती, ती खाली येत होती, मी वर जात होतो, तिचा जस्ट हाताला धक्का लागला, तर तो अशी पार डोक्यापासून पायापर्यंत अशी शिरशिरी आली. मला खूप म्हणजे बरं वाटलं, पण तो आनंद माझा लगेच मावळला, कारण तिने मागे बघून बावळ बघून नाही चालतायत का असं म्हणाल. आता नंतर आमचं जे गेट टुगेदर झालं आता, तेव्हा म्हटलं अगं तुला आठवतं का तो, हो म्हणे अरे मी सॉरी हा, तेव्हा तुला बावळ मिळाली आली, पण बावळा मलाही ते आठवलं म्हणाल. सो ह्या वयातल्या आठवणी आपल्या खूप चांगल्या असतात,
1: खूप सुंदर असतात.
0: त्यानंतर अजून सांगण्यासारख्या बऱ्याच आठवणी मला, 1-2 विनाकारण माझ्या आई वडिलांनी रागवले तेव्हाही मला राग आला होता इतका की अगदी पळून जावं असं वाटलं, गड सोडून पळून जावं वाटलं. बहिणीशी माझं खूप छान जमायचं, अजूनही जमतं. भावाशी कधी कधी वाद व्हायचे, कारण तो मोठा होता आहे म्हणजे अजूनही, पण तो बॉसिंग करतो असं वाटायचं. चढावाला की तो आम्हाला सायकलवरनं उतरवून द्यायचा, तुम्ही चालेल चालत आहे, चढाव गेला की बरं बसवायचा,
1: त्यावेळेस खूप राग यायचा.
0: तेव्हा असं वाटायचं काय राव मी लहान आहे म्हणजे काय माझा दोष आहे काय वगैरे. सो या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आजीच्या हातचं जेवण आठवतं, मित्रांच्या कंपनी आठवतात, क्रिकेटमध्ये हारून आल्यानंतर घरी आईने केलेलं सांत्वन आठवतं, अशा छोट्या छोट्या खूप छान छान गोष्टी.
1: पण ह्याच्यावरून हे लक्षात येतं, ते लहानपणीचे राग रुसवे ते किती सुंदर असत आहे, ते हळूहळू समजतात, ते किती जेन्युइन असतात.
0: ते आता मोबाईलमध्ये सगळे शोषून घेतलेत ना. आता मोबाईल हरवला की आम्हाला खूप राग येतो.
1: सो वेअर यू प्रॅक्टिस इन नाशिक?
0: माझं कॅनडा कॉर्नरला आहे, आणि श्री गुरुजी रुग्णालयामध्ये मी पीडियाट्रिशियन म्हणून काम करतो.
1: थँक्यू व्हेरी मच.
0: धन्यवाद.
1: होप यू एन्जॉयड.
0: येस. आणि मी तुमचा अतिशय ऋणी आहे, धन्यवाद तुमचे परत एकदा. मी तुम्हाला बाळू या नावानेच आता मी ओळखतो, डॉक्टर आहेर वगैरे म्हणण्यापेक्षा. थँक्यू.
1: मोस्ट वेलकम. मंडळी काही गरज वाटली तर फोन करा 83-800-16-512 वर.
2: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
3: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
2: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
4: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार, नाशिक.
5: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे हसरत जयपुरी यांचं गीत या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: चरबी या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
2: मोदी यांनी गायलेलं साहिल लुधियानवी यांचं गीत संगीतकार सचिन देवबर्मन हे गीत आहे देवदास या चित्रपटामधलं

0: घरचं बिल यात वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
3: कॉम्प्लेक्स हावडा ब्रिज या चित्रपटामधलं कमाल जलालाबादी यांचं गीत आता ऐकूयात गीताला संगीत आहे ओ पी नय्यर यांचं

0: तुमचे दिन या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
3: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स. अगोदर
4: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत असद भोपाली यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात वंदना या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे रवी यांनी.

0: मला नेहमीच वाटतं आपल्या दागिना सगळ्यांपेक्षा हटके सुंदर अगदी आपल्या मनासारखा असावा.
1: काय सांगताय, तुम्हालाही तसंच वाटतं?
2: म्हणूनच तर सुरू झालाय वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल. आपल्या आवडीचा दागिना घडवा तेही बजेट मध्ये आणि मिळवा ऑर्डरच्या दागिन्याच्या मजुरीवर 30% सूट.
0: वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल 31 ऑगस्ट पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: ऐश वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts. Exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
6: कार्यक्रमात आता ऐकूयात मन्नाडे यांनी गायलेलं दूर का राही या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकणार आहोत शैलेंद्र यांचं. संगीत दिलं आहे किशोर कुमार यांनी.

0: विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकणार आहात आजचे पाहुणे या कार्यक्रमात. सादरकर्त्या मेघना साने. प्रसारण दर शनिवारी दुपारी 1 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका आजचे पाहुणे.
1: आशा भोसले यांनी गायलेलं कमाल जलालाबादी यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत हावडा ब्रिज या चित्रपटामधली. गीताला संगीत साज आहे ओ पी नय्यर यांचा.

लता मंगेशकर यांनी गायलेलं अमित खन्ना यांचं गीत आता ऐकूयात. चित्रपट आहे चलते चलते आणि संगीतकार बप्पी लहरी.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
1: कार्यक्रमात आता ऐकूयात आनंद बक्षी यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात। हे गीत ऐकणार आहोत जोरू का गुलाम या चित्रपटामधलं। गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी।

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300208888 विश्वास बँक विश्वासाचं नातं
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची संगीत दिलंय राजेश रोशन यांनी आणि हे गीत ऐकूयात कब्जा या चित्रपटामधलं आशा भोसले यांच्या आवाजात

0: बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. हेमलता आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि हे गीत ऐकूयात आप आय बहार आई या चित्रपटामधलं.

0: नील गगन।
1: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक।
2: गीतकार रवींद्र जैन यांच्या संगीताने सजलेलं हेमलता यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत। चित्रपट आहे दुल्हन वही जो पिया मनभावे।

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अलका याज्ञिक आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत तुफान या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे अन्नू मलिक यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. परदेसी या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आणि या गीताला संगीत दिलं आहे चित्रगुप्त यांनी.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचं आहे.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, प्रेम धवन यांचं लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे चित्रगुप्त यांनी, आणि हे गीत ऐकूयात कभी धूप कभी छाव या चित्रपटामधलं.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत। याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी। या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनिमुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी। तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत।

ऐकूया चोरी चोरी ह्या चित्रपटामधलं गीत, लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं. गीतकार शैलेंद्र, संगीतकार शंकर जयकिशन.

सोते सोते उठ जाऊं बिस्तर से, कब जाएगी गरीबी मेरे घर से, कब जाएगी।

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे इश्क पर जोर नहीं या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, संगीतकार सचिन देव बर्मन आणि चित्रपट आहे बात एक रात की.

0: 0400-17-98-61 आणि गणेश सोमवंशी 83-00-16508 किंवा 91-300-20-888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: निकाह या चित्रपटामधलं सलमा आगा यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. शब्दरचना आहे हसन कमाल यांची, संगीत दिलं आहे रवी यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया.

0: नमस्कार, मी अमृता सुभाष. तुम्ही ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात जिंदगी जिंदगी या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी. आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात.

ऐकूया अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांनी गायलं समीर यांचं गीत, संगीतकार आनंद मिलिंद. हे गीत आपण ऐकणार आहोत बेटा या चित्रपटामधलं.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं गवार या चित्रपटामधलं गीत. राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीत दिलं आहे नौशाद यांनी.

चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. धडकन चित्रपटामधलं हे गीत आहे प्रेम धवन यांचं, संगीतकार रवी.

It's not.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचा उपहार या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यालेलाल यांचं.

0: बस टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: ऑडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

करायचीय, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

नमस्कार, मी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम बोलतोय. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी. This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हा तो नैनो में
4: निंदिया है,
3: माथे पे
4: बिंदिया है,
3: तो बालों में
4: गजरा है,
3: आँखों में
4: गजरा है.

वीज बिलाचा वाढता खर्च आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: तुमच्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटोरिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साधन.

0: की फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे

0: रेडियो विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
2: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृह उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

मनाचे अनोखे गहिरे रंग वृत्त छंद आणि गेयतेच्या माध्यमातून उलगडत जाणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका माझी कविता. नवकवींना हक्काचं व्यासपीठ माझी कविता जरूर ऐका दर सोमवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: દિવસ ટાઈમ ચેક ટાઈમ ચેક.
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय
4: सोनी गिफ्ट्स, एक्सक्लूसिव्ह रेंज ऑफ क्रॉकरी अप्लायन्सेस अँड प्रेझेंटेशन आर्टिकल्स. सोनी गिफ्ट्स, शालिमार नाशिक.
5: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

नमस्कार नाशिककर, मी नेहा पेंडसे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: व्यवसाय वाढवायचा आहे? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।
1: अचानक पैशांची गरज आहे पण FD मोडायची नाही,
0: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या।
1: काय सुविधा आहेत?
0: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन।
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध।
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, प्रत्येक गरजेला।

0: ऐग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यार दीदी, या वेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

क्रमाचे शीर्षक गीत. त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: काय गं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: वाढवायचा आहे, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेत भेट द्या किंवा कॉल करा.

ही फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300208888.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
1: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फुल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-4726-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.